मी जेव्हा जेव्हा यानंतर भेटणार आहे तेव्हा फार कमी वेळा आता कोणाकोणाचा सहभाग असणार आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मधुसूदन जोशी, विक्रम आठवले, ओमकार काटकर, जयेंद्र शहा, रवींद्र शेणॉय, दशरथ कदम, सुधीरदत्त मुणगेकर, देवदत्त, विनय जोग, जयश्री पोवळे, श्रीपाद जोशी, सुरेखा पाटील, सुहास सरवटे, वृंदा जाधव, संजीव भुरे, मधुकर रूपनवार, प्रकाश जोशी, आनंद मोकाशी, कल्पना राजू वारे, गौतम भिंगारडे, चंद्रशेखर मुळेकर, राजेश एरंडे, मंगेश जोशी, सुहास रिसबुड, संजय सिंग राजपूत, श्रीकांत फणसळकर, सुनील म्हात्रे, जागृती म्हात्रे, गजानन पाटील, महेश पाटील, दिलीप वाणी, सुरेश बावकर, कांचन रानडे, कृष्णानंद कामत, अविनाश दिवेकर, कलावती आणि विनोद वैती, राजेश शहा, प्रमोद राऊत, सुवर्ण चौगुले, प्रकाश कुलकर्णी, संतोष आणि शकुंतला महाजन, किशोर पाटील, विठ्ठल मसळेकर, मधुसूदन आठवले यांनी त्यांचं नाव सांगितलेलं नाही, प्लीज नाव सांगा. नित्यानंद पाटील, वैष्णवी खुटले, प्रल्हाद महाडदळकर, मीता, माधव वाघ, निशा लोहार, प्रज्ञा मानकामे, अनिल गावडे, आशा सोनावणे, श्रुती भावे, प्रदीप कुमार कोटलवार, नरहरी जिंके, राजेंद्र म्हात्रे, संजय पाटील, विनायक बगाडे, अर्जुन परब, पंकज वर्तक, सुप्रिया सुगवेकर, सी आर स्वामी, पंकज तारे, प्रकाश कुलकर्णी, त्याच्यानंतर लक्ष्मी मडकईकर, प्रशांत दामरे, त्यानंतर अनिल आगाशे, चंद्रशेखर पठाडे, अरविंद कुलकर्णी, गणेश नरसाळे, विलास जोशी, नीता पवार, हार्दिक मेहर, जयंत बर्वे, प्रशांत मराठे, रवींद्र साने, अनिल कांबळे, दीपक देशमुख, सुरेश आरेकर, प्रिया फाटक, विवेक जाधव, विश्रांती जाधव, गोपाळ मेढेकर, सुप्रिया रायकर, बाळासाहेब कुंभार, श्रीप्रकाश वाघ, अनुया गांधी, विठ्ठल कुलकर्णी, नम्रता सावंत, निनाद होनराव, प्रताप जाधव, अनुपमा आणि उमाकांत गोलतकर, समीधा तांबे, गजानन पाटील, पंकज मोहोड, दिलीप वाणी, चंद्रशेखर ठाकूर, अंजली आणि अविनाश तारे या सगळ्या मंडळींनी कार्यक्रमामध्ये आतापर्यंत सहभाग नोंदवला आहे. शांततेबद्दल, आंतरिक शांततेबद्दल एक विचारवंत असं म्हणतात की एकदा का ती आपण अनुभवायला सुरुवात केली, आंतरिक शांतता, तर फक्त श्वासातच नव्हे तर आपल्या प्रत्येक कृतीत ती आपल्याला आतून जाणवायला लागते. आपण जे पाऊल उचलतो, जी कृती करतोय, जी हालचाल करतोय, हालचालीमध्ये काय म्हणत आपण, संथपणा नसतो हा आलेला. फरक आहे दोन गोष्टींमध्ये. हालचालीमध्ये संथपणा नाही, पण जी काही कृती करू त्यात शांतपणा, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तर तो मात्र नक्की आपल्याला जाणीवपूर्वक बदल झालेला कळून येतो.

आणि आंतरिक शांततेबद्दल आजचं शेवटचं विधान, कारण त्याच्यानंतर आपण गड किल्ल्यांवर असणारे तलाव आणि त्या तलावाजवळ किंवा तलावाच्या आसपास असलेलं मंदिर ह्याच्याबद्दल बोलणार आहोत. आंतरिक शांततेबद्दल की स्वतःचं मन, बुद्धी, अंतरात्मा या सगळ्याचा एक उत्तम बॅलन्स म्हणजे आंतरिक शांतता असं म्हणता येऊ शकतं. आणि हा प्रवास काही जणांसाठी खूप मोठा आहे, निरंतर चालणारा आहे. निरंतर चालणारा तर सगळ्यांसाठीच आहे, असं नाही होऊ शकत की एकदा ती शांतता मिळाल्यानंतर शांतता आहेच म्हणजे कायम, असं नाही होऊ शकत. ती वारंवार त्याच्यासाठी आपल्याला श्वासावर नियंत्रण ठेवणं किंवा श्वासावर लक्ष केंद्रित करणं हे करावंच लागतं. त्यामुळे निरंतर चालणारी ही प्रक्रिया आहे. फक्त काही जणांना त्याचा आनंद खूप लवकर मिळतो आणि काहींना थोडं अजून त्याच्यामध्ये एक्सप्लोर करावं लागतं, एवढंच.

वंदन या कार्यक्रमात आपण भेटलोय आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. आज आपल्याबरोबर मी रश्मी आंबळेकर. गड किल्ल्यांवरचे तलाव आणि त्यात जवळची मंदिरं ही आपली सिरीजमधली मिनी सिरीज सुरू आहे, कारण सध्या पावसाळा आहे आणि ट्रेकिंगसाठी मंडळी आवर्जून जातात. तर असे गड किल्ल्यांवर गेल्यानंतर तिथे छान छान तलाव त्यांना दिसतात, गडावरची छोटी छोटी मंदिरं आहेत तीही इतकी सुबक आणि सुंदर असतात. काही तलाव हे काही किल्ल्यांवर नैसर्गिक स्वरूपात आहेत आणि काही तलाव मात्र बरेचसे तलाव असं आपण म्हणूया की त्या किल्ल्याचं महत्त्व आणि तिथे बऱ्याच प्रमाणात त्या काळी माणसं राहायची तर त्यांच्या पाण्याची व्यवस्था म्हणून बरेचसे तलाव हे बांधीव तलाव आहेत, बांधलेले तलाव आहेत. मग त्याला चारही बाजूंनी छान भिंती, पाण्यापर्यंत पोहोचायला पायऱ्या, असं बऱ्याच तलावांचं स्वरूप आपल्याला दिसतं. आज आपण जाणार आहोत जुन्नरमधल्या शिवनेरी किल्ल्यावर. आता शिवनेरी किल्ला म्हटल्यानंतर त्याचं ऐतिहासिक महत्त्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तिथली वास्तू आपल्या सगळ्यांसाठीच किती पवित्र आहे आणि त्या वास्तूचं दर्शन आपण घेतो त्यामुळे किती स्फुरण चढतं हेही आपल्याला माहिती आहे. पण शिवनेरी किल्ल्यावर आपण जेव्हा जातो तेव्हा तिथे बदामी तलाव आहे, जो तलाव मी म्हटलं तसं की मोठा आहे बऱ्यापैकी, कारण त्या काळामध्ये किल्ल्यावर जे वास्तव्याला असायचे त्या सगळ्यांच्या पाण्याची व्यवस्था बघणं हे फार महत्त्वाचं काम असायचं. पाणी हे जीवन आहे आपलं, त्यामुळे हा तलाव आहे बांधीव तलाव आहे आणि तिथे कायमस्वरूपी पाण्याचं एक अस्तित्व आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि शिवनेरी किल्ला म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान हे तर आपल्या मनात लगेच येतं, त्यामुळे ते स्मारक तिथे आहेच. आणि त्याबरोबरीने अगदी तलावाच्या जवळ नाही पण शिवाई देवीचं मंदिर सुद्धा अत्यंत ऊर्जा देणारं असं हे देऊळ आहे. त्यामुळे आज आपण अगदी पटकन शिवनेरीची सफर करून आलो, बदामी तलाव तिथला आणि शिवाई देवीचं मंदिर, त्याबरोबरीने शिवस्मारक. एकंदरीतच किल्ल्यावर जेव्हा आपण चढायला सुरुवात करतो तेव्हाच नतमस्तक सुद्धा होत असतो एकीकडे आणि एकीकडे आपल्याला खूप स्फूर्ती सुद्धा मिळत असते की इथूनच सगळं सुरू झालं. ही स्फूर्ती आपल्याला मिळत राहते. त्यामुळे शिवनेरीबद्दल किल्ल्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे पण आपली सिरीज छोटीशी असल्यामुळे फक्त किल्ल्यावरचे तलाव आणि मंदिरं यांच्याबद्दल आपण या कार्यक्रमामध्ये बोलतो.

आणि आता वंदन या कार्यक्रमातून निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. मुकुंद पराशर, बाळशिराम आणि योगिता जाधव, दत्तात्रय आडत, त्यानंतर प्राजक्त देव, रघुनाथ पाटील, मुरलीधर रौंदळ, चंद्रशेखर भाटवडेकर, खनिका भगत, शिरीष बेलसरे, विकास आणि राजश्री कुलकर्णी, विजया शिरपूरकर, त्यानंतर सुरेश रायकर, शिवाजी दळवी, अनिरुद्ध जहागीरदार, प्रमोद शेंडे, सुनीता उत्तुरकर, वासुदेव भिडे, सोनल आणि शैलेंद्र मेंढेकर, अमित वारपे, प्रल्हाद मुजुमदार आणि मीरा मुजुमदार, श्रीनिवास हिंगणे, हिंदूराव शेवाळे, सुलभा काकडे, सुभाष चव्हाण, सुहास सरवटे, रत्नाकर भालेकर, मिलिंद शेटे, विवेक लोंढे, रवींद्र जोशी, सरोज कुर्डूकर, वर्षा भावार्थी, संजय माइंडकर, सतीश मगर, कल्पा माइंडकर, पंकज मोहोड, अपूर्वा श्रोत्री, विजय देवारे, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे सुधीर कांदळगावकर यांचा, श्रावणी आणि मंगेश भगत, जयश्री उमराणी, मानसी देवळे, या सगळ्यांनी मेसेजेस केलेत. आणि आता मात्र वंदन या कार्यक्रमात इथेच थांबायची वेळ झालेली आहे. आपण भेटणार आहोत 6:05 रेनबो वन डेच्या पूर्वार्धात. ऐकत राहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी, न्यूज ऑन AIR या ॲपवर हे कार्यक्रम सुरू आहेत. 6:00 दिल्ली केंद्राहून दिल्या जाणाऱ्या

आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर रेनबो फंडेच्या पूर्वार्धात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार, सुप्रभात आणि श्रावणाच्या शुभेच्छा. आता सगळ्यांनी अनेक दिवसांआधीपासून श्रावण येतोय, श्रावणात काय काय करायचं या सगळ्याची माहिती मिळालीच असेल सोशल मीडियावर. आणि आता खऱ्या अर्थाने कालपासून श्रावण सुरू झालाय आणि उत्साहाचं वातावरण सगळीकडे आहे. रेनबो फंडेच्या पूर्वार्धात वेगवेगळ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. काही दिनविशेष आहेत, आपली स्वागत सिरीज आहे, त्याविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत. सुभाषितावर आधारलेली सुंदर मालिका आपल्याकडे आहे, ती आपण ऐकणार आहोत. वेगवेगळे कार्यक्रम येऊ घातलेत, त्यांची माहिती मिळते प्रोमोजमधून मधून. हे सगळं असणार आहे पूर्वार्धामध्ये आणि उत्तरार्धात सुद्धा वेगवेगळे विषय. सुरुवात करूया सुंदरशा गाण्याने आणि मग त्यानंतर येस हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज असेल.

आणि आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. कमाल तापमान कुलाबा इथे 29 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथे 30 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 25 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथली उपलब्ध होऊ शकली नाही, सांताक्रूज इथे 87%. पावसाची नोंद कुलाबा इथली उपलब्ध होऊ शकली नाही, सांताक्रूज इथे 24.4 मिलीमीटर. येत्या 24 तासांकरता हवामानाचा अंदाज असा आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश ढगाळलेलं राहील आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या दरम्यान कमाल तापमानाची नोंद 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमानाची नोंद

26° सेल्सिअस इतपत राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी काही वेळेला वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर राहण्याची शक्यता आहे आणि 75 किलोमीटरपर्यंत समुद्रात ही शक्यता वर्तवली आहे आणि काही वेळेला तो 60 किलोमीटर इथपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या काळामध्ये समुद्रात जाणं शक्यतो टाळावं असा अंदाज किंवा असा इशारा देण्यात आलेला आहे. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यासाठी येत्या 24 तासांकरता मध्यम ते अतिवृष्टीचा इशारा या भागासाठी वेधशाळेने वर्तवलेला आहे. आत्ताच आपण ऐकलं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

रेनबो फंडेच्या पूर्वार्धात आपण भेटलोय आपल्याबरोबर. मी रश्मी आंबेडकर. एक गोष्ट सांगायची, अलीकडेच राष्ट्रकुल स्पर्धा झाल्या आणि त्या स्पर्धांमध्ये आपल्या भारताला जे घवघवीत यश मिळालंय, जी पदकं मिळाली, त्यातल्या बऱ्याचशा मॅचेस आपण बघितल्या असतील. आत्ता मीराबाई चानू यांचा एक व्हिडिओ खूप छान सगळीकडे पसरतोय, गाजतोय. त्याच्यामध्ये आपले माननीय प्रधानमंत्री त्यांना असं विचारतात की काय मीराबाई, जेव्हा तुम्हाला पदक मिळालं तेव्हा फारच रडू येत होतं तुम्हाला, तुमच्या डोळ्यातून किती पाणी येत होतं आणि आम्ही सगळे ते बघत होतो. त्यावेळेला मीराबाई चानू असं म्हणाल्या की प्रत्येक खेळाडूच्या जीवनात काही संघर्ष असतात आणि जेव्हा तो एखाद्या खेळासाठी किंवा एखाद्या स्पर्धेसाठी तयारी करत असतो त्यावेळेला सुद्धा बऱ्याच अडचणी वगैरे येत असतात, पण जेव्हा स्पर्धा होते आणि सुवर्ण पदक मला जेव्हा मिळालं तेव्हा ते सुवर्ण पदक मिळाल्यानंतर मनात किती संघर्ष केला किंवा किती अडचणी आल्या याहीपेक्षा जेव्हा मी त्या पोडियमवर उभी राहिले आणि मला सुवर्ण पदक दिलं गेलं त्यावेळेला ते पदक स्वीकारताना मनामध्ये इतकी कृतज्ञतेची भावना होती आणि त्याच्या पुढे जाऊन जेव्हा आपला तिरंगा सगळ्यांच्या वर असा येत होता आणि त्याबरोबरीने आपलं राष्ट्रगीत जेव्हा सुरू झालं त्यावेळेला आत्तापर्यंत अडवून ठेवलेल्या सगळ्या भावना नकळतपणे मनातून बाहेर आल्या आणि अश्रूंद्वारे त्या व्यक्त झाल्या. त्याच्यामध्ये आनंद होता, सगळंच होतं, परिश्रम होते, त्याचं झालेलं चीज होतं. आणि मीराबाई चानू पुढे असं म्हणाल्या, किती छान गोष्ट आहे ही, की जेव्हा आपला तिरंगा अशा पद्धतीने फडकत असतो आणि त्याबरोबरीने आपलं राष्ट्रगीत जेव्हा सुरू होतं तेव्हा कितीही ठरवलं मनात की नाही आपल्या डोळ्यातून पाणी आणायचं आहे, ते येतच, ती राष्ट्रभावना आपल्या मनामध्ये जागृत होतेच आणि त्याबरोबरीने ह्या भावनासुद्धा मनात येतात की ह्या तिरंग्यासाठी जे काही करता येईल, जे शक्य होईल या संपूर्ण जीवनामध्ये ते मी करीन, आणि तो अभिमान आहे आपला, गर्व आहे, ही भावना कायम मनात येत राहते. तर अर्थात मीराबाई चानू यांचा व्हिडिओ आपल्यापैकी बऱ्याच जणांनी तो बघितला असेल. त्यांचं हे वाक्य किती खरं आहे की आपल्यासुद्धा डोळ्यात पाणी येतं ना अशा स्पर्धांमध्ये जेव्हा आपल्या खेळाडूला सुवर्ण पदक किंवा कोणतंही

पदक मिळतं आणि आपला तिरंगा जेव्हा असा वर येतो तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो आणि डोळ्यातनं पाणीच येतं जेव्हा आपण गोल्ड मेडल मिळाल्यानंतर आपलं राष्ट्रगीत जेव्हा ऐकतो तेव्हा ही भावना सगळ्यांचीच असते. हर घर तिरंगा अभियान सुरू आहे आणि आपल्या झेंड्याबद्दल, आपल्या तिरंग्याबद्दल, आपल्या देशाबद्दल, ह्या मातीबद्दल, वंदे मातरमबद्दल, आपल्या राष्ट्रगीताबद्दल, सगळ्याबद्दलचा आपला अभिमान

भारताला आता वेगवेगळ्या खेळांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पदक मिळणं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या खेळांमध्ये यश मिळणं हे गेली काही वर्ष आपण अनुभवतोय आणि ह्या गोष्टीचा प्रचंड अभिमान वाटतो आपल्याला. पण ह्याची सुरुवात म्हणजे खऱ्या अर्थाने वैयक्तिकरित्या पदक भारताला मिळणं ही आपल्याला सवय म्हणूयात किंवा ते बीज कोणी रोवलं तर खाशाबा जाधव यांनी. कुस्तीसाठी जेव्हा आपल्याला ऑलिम्पिक्समध्ये कांस्य पदक मिळालं वैयक्तिक कामगिरीवर म्हणजे वैयक्तिक खेळाडूला, ते आपलं पहिलं वैयक्तिक पदक होतं जगभरात कुठेही भारताला मिळालं आणि ते महान फ्री स्टाईल कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा आज स्मृतिदिन आहे. तिथपासून मग एक प्रेरणा मिळत गेली की हो हे आपण करू शकतो. खाशाबा जाधव यांनी मातीतली कुस्ती खेळली, तिथे ते शिकले आणि तिथून मॅटवर कुस्ती खेळणं हे अत्यंत अवघड गोष्ट आहे. जे खेळाडू ह्यामध्ये या खेळाशी संबंधित असतील त्यांना ह्याबद्दलची पूर्ण कल्पना असेल. आधीसुद्धा त्यांनी आधीच्या ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता पण तिथे त्यांचा पहिल्या तिनांमध्ये नंबर आला नव्हता. पण नंतरच्या ऑलिम्पिक्समध्ये जेव्हा 52 साली त्यांनी सहभाग घेतला तेव्हा त्यांना कांस्य पदक मिळालं होतं आणि संपूर्ण जगभरात कुस्ती

सारख्या खेळामध्ये जो आपल्या मातीतला खेळ आहे, या खेळामध्ये भारताचा एक खेळाडू आहे आणि ज्याला ब्रॉन्झ मेडल मिळालंय हे सगळ्या जगाला त्यावेळेला समजलं आणि नंतर आपण विविध खेळांमध्ये सहभागी व्हायला लागलो आणि पदकं मिळवायला लागलो. पण हे पहिल्यांदा आपला तिरंगा असा वर गेलेला कुठल्याही खेळामध्ये सहभागी झाल्यानंतर हे आपल्याला खाशाबा जाधव वैयक्तिक आपण म्हणतोय हा वैयक्तिक पदक हे खाशाबा जाधव यांनी संपूर्ण जगापर्यंत आणि आपल्या देशातल्या सगळ्या जनतेपर्यंत त्यावेळी पोहोचवलं होतं. आज स्मृतिदिन आहे त्यांचा आणि हा एक खूप चांगला संबंध असा जोडावा असा वाटला की जेव्हा आपण आपल्या तिरंग्याबद्दल बोलतोय या अभियानाबद्दल बोलतोय आणि तिरंग्याबद्दल वाटणारा अभिमान गर्व ह्याच्याबद्दल बोलतोय तेव्हा खेळाडूंचं योगदान सुद्धा देशाचं नाव पुढे नेण्यासाठी किंवा जगभरात आपल्या देशाचं नाव नेण्यासाठी किती महत्त्वाचं असतं आणि तो क्षण हा आपल्या सगळ्यांसाठीच किती आपण भावना प्रधान होतो आपल्याला स्फूर्ती मिळते असंही आपण काहीतरी करू शकतो ही प्रेरणा आपल्याला मिळते पुढल्या पिढीसाठी ते किती महत्त्वाचं असतं हे सगळे विचार मनात येऊन जातात.

0: रेनबो फंडेच्या पूर्वार्धात आपण भेटलोय. वंदन पासून जे श्रोते जोडले गेले त्यांच्याबद्दल तर मी सांगितलंच, पण मेघना आगाशे, त्यानंतर सुनील बर्वे, विलास बुरुंगळे, मीनाक्षी राजे, राजाराम कोर, हेमंत लेले, त्यानंतर सुहास कुलकर्णी, सुरेश बावकर, जयेंद्र शहा, भूषण दळवी. आपल्याला मेसेज आहे लक्ष्मी सर, रवींद्र सरनाईक यांचा, रेवती सरनाईक, मिनल महंत, अरुण गावकर, एन एम पाटील. मेसेज आहे मल्हार मुजुमदार यांचा. किशोर नाईक यांनी मेसेज केला, दीपा पालकर, स्मिता आणि विवेक नेवाळकर, आर्यन सोमवंशी, बंडूकाका जोशी. त्यानंतर नव्याने मेसेज केलेल्या आहेत, रवींद्र कुडाळकर यांनी मेसेज केला आहे, प्रशांत नाईक, अरविंद कुलकर्णी, कमलाकर शेळके, विजयंत चितळे, संपदा भाटवडेकर, राजेंद्र सरठाकूर, चित्रा कर्वे. या सगळ्या मंडळींनी नव्याने आपल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवलाय. आत्माराम खराडे यांचाही मेसेज आलाय. एका कार्यक्रमाबद्दलची माहिती घेऊया आणि त्यानंतर पुढल्या विषयाकडे जाणार आहोत.
1: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल? अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
2: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
1: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठी यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
0: आणि आता स्वागत सिरीज आपली सुरू आहे. रेनबो फंडेच्या पूर्वार्धात आपण भेटलो आहोत. आज आपल्याबरोबर मी रश्मी आंबडेकर. आणि स्वागत सिरीजबद्दल माहिती देत असताना नव्या ऋतूचं स्वागत जगभरात कसं वेगवेगळ्या पद्धतीने होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनावर त्याचा कसा परिणाम होतो, आपण स्वागतासाठी कसे उत्सुक असतो याबद्दल आपण बोलणार आहोत अगदी थोडक्यात. जगभरात नव्या ऋतूचं स्वागत म्हणजे बऱ्याच देशांमध्ये खरं तर हिवाळ्यानंतर येणारा जो वसंत ऋतू असतो त्याचं खूप दिमाखात स्वागत केलं जातं. कारण बऱ्याच देशात थंड वातावरण जास्त असल्यामुळे वसंत ऋतूला तिथे किंवा समरचं महत्त्व खूप जास्त आहे. त्यामुळे फुलणारी नवीन फुलं असतील, शेतात आलेली नवीन पिकं असतील, अग्नीचं महत्त्व हे जगभरात वेगवेगळ्या भागांमध्ये म्हणजे ते आशियातले वेगळे देश असतील, युरोपातले देश असतील, पूर्वेकडचे देश असतील, सगळीकडे अशा पद्धतीचं एक वातावरण असतं की वसंताची चाहूल लागल्यानंतर उत्साहवर्धक असं सगळं. आणि आत्ता काही ठिकाणी आहे म्हणजे काही भागामध्ये सरता का होईना पण वसंत सध्या आहे, त्यामुळे तिथे पर्यटक मोठ्या प्रमाणात जातात किंवा शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात अशा पद्धतीने स्वागत होतं. आपल्याकडे मात्र आपण इतके म्हणजे संपन्न आहोत ऋतूंच्या बाबतीत की प्रत्येक वेळेला काही महिन्यांनंतर आपण नव्या ऋतूचं स्वागत करत असतो आणि निसर्गातला सगळ्यात मोठा बदल आपण अनुभवत असतो. आत्तासुद्धा श्रावणाचं जेव्हा आपण स्वागत करतो आहोत तेव्हा श्रावण येणार या भावनेनेच चैतन्य मुळात येतं आणि तेच प्रत्येक ऋतूच्या बाबतीत होतं जगभरात की आता ऋतूबदल होणार आहे ह्याचा स्वीकार मनच आधी करतं आणि उल्हसित होतं, प्रसन्न होतं. आणि श्रावण आल्यानंतर आता काय काय करायचं आहे, श्रावणामध्ये तर अख्खी यादी असते काय काय करायचं आहे ते. कारण इतके वेगवेगळे सण असतात, इतके वेगवेगळे घरात कार्यक्रम असतात, त्यामुळे सगळ्यांनी एकत्र यायचं, आनंद साजरा करायचा हे आधी सगळ्यात आपण ठरवतो. आणि मग जसजसा ऋतूबदल होईल त्याप्रमाणे येणाऱ्या सणांची जेव्हा चाहूल लागते त्यावेळेला ती तयारी आली, त्याच्यानंतर ह्यावेळेला वेगळं काय करता येईल ते प्रयत्न आले. आणि ह्या सगळ्याचा चांगला परिणाम मनावर होणारा म्हणजे जी मरगळ आलेली असते किंवा जे दुःख असतं किंवा जे असं वाटत असतं की हे काय चाललंय आपल्या आयुष्यात, ते बदलण्याची ताकद ऋतूमध्ये असते. आरोग्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतात, खाण्यामध्ये बदल होतो, त्याच्यामुळे आपल्याला वेगळं वाटू शकतं. त्यामुळे बदल ही एक न संपणारी किंवा न बदलणारी गोष्ट आहे जेव्हा आपण म्हणतोय, तेव्हा संपूर्ण जगभरात ऋतू बदल सुद्धा तितकाच महत्त्वाचा ठरतो आपलं मानसिक आरोग्य चांगलं होण्यासाठी किंवा मानसिक आरोग्यामध्ये काहीतरी बदल होण्यासाठी. आणि स्वागत करणं, उत्साह, चैतन्याचं वातावरण यासाठी सुद्धा.

शेवटी जे आपण एकदम छान लयीत ऐकलं गाणं, तर ते ऐकत असताना जो परिणाम मनावर झाला ना, तसा ऋतूबदलाचा परिणाम संपूर्ण जगात मनावर होत असतो, माणसांवर होत असतो, की त्यात काहीतरी आपल्याला नवं सापडेल असं वाटत राहतं आणि मग आपण त्याचं स्वागत करतो. खूप देशांमध्ये अग्नी किंवा आग ह्याचं फार महत्त्व आहे नव्या ऋतूचं स्वागत करताना. शेकोटी पेटवली जाते, त्याच्या भोवती फेर धरून मंडळी नाचतात, काही ठिकाणी त्या अग्नीत काही काही गोष्टी अर्पण केल्या जातात. जेव्हा असं वाटत राहतं की आता वाईट काहीतरी घडतंय आजूबाजूला आणि येणारा ऋतू हा सगळं हे वाईट दूर करेल आणि नवीन काहीतरी घेऊन येईल, नवीन संधी घेऊन येईल, तर त्याच्यासाठी अग्नीमध्ये काही गोष्टी अर्पण केल्या जातात. बऱ्याच ठिकाणी जिथे शेती हे प्रमुख उद्योग

आहे किंवा शेती जिथे केली जाते तिथे धान्य अग्नीत वाहायची एक प्रथा आहे. म्हणजे फक्त आपल्याच देशात या पद्धती नाही आहेत, तर आपण पूर्वेकडच्या देशांमध्ये गेलो किंवा मध्य आशियामध्ये आपण गेलो तर तिथे ह्या पद्धती आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात, जे आपल्याला असं वाटतं की अरे हे खूप आपल्या जवळच आहे. वसुधैव कुटुंबकमचा जर विचार केला ना आणि थोडंसं जर आजूबाजूची माहिती अशा पद्धतीने मिळवली तर आपल्याला असं जाणवेल की जे आपल्याकडे आहे ना त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात घडत असतात, फक्त आपल्याला त्याबद्दलची माहिती उशिरा कळते असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे नव्या ऋतूचं स्वागत होणं. बरं, आता पुढल्या विषयाकडे जात असताना लेखन किंवा एखादा लेखक आणि त्यांचं लिखाण, त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या असतील, त्यांनी लिहिलेले कथासंग्रह असतील, त्यांची नाटकं असतील, ही फार काळासाठी अनंत काळासाठी आपल्यावर परिणाम करत असतात. आणि त्यांनी समाजाचं जे वर्णन केलं असतं, समाजाचं जे चित्रण केलेलं असतं ते अशा पद्धतीचं असतं की ते कालातीत असतं. आणि म्हणूनच अशा लेखकांची नाटकं असतील वेगवेगळी जी पुन्हा पुन्हा रंगमंचावर सादर करणं हे कलाकारांना आवडतं, कारण ती कालातीत असतं किंवा ते त्या त्या काळाला त्या त्या परिस्थितीशी जुळणारं असतं असं आपण म्हणतो. जयवंत दळवी हे नाव घेतल्याबरोबर असं लिखाण आपल्या डोळ्यासमोर येतं की एकीकडे त्यांनी ठणठणपाळ या टोपण नावाने विनोदी ढंगाने किंवा विनोदी शैलीने समाजात काय घडतंय हे सगळ्यांपर्यंत पोहोचवलं हा एक भाग झाला. सारे प्रवासी घडीचे ऐकत वाचत असताना आपल्याला माणसाचे स्वभाव किंवा त्यांच्या वृत्ती किती वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात हे आपल्यापर्यंत पोहोचलं. पण त्या सगळ्या बरोबरीने जयवंत दळवी यांचे कथासंग्रह म्हणजे गहिवर असेल, स्पर्श असेल, एदिन असेल, 15 कथासंग्रह त्यांनी लिहिले. त्याबरोबरीने त्यांची नाटकं असतील वेगवेगळी जी रंगमंचावर आली, संध्या छायासारखं, बॅरिस्टर, महासागर, पुरुष, नातीगोती, त्यांच्या कादंबऱ्या चक्र, स्वगत, महानंदा, अथांग, हे सगळं जेव्हा आपण ही नावं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा जयवंत दळवींनी या कथांमध्ये या नाटकांमध्ये आपल्याला इतकं गुंतून ठेवलं की आजही आपण त्यातनं बाहेर पडलो नाही आहोत आणि आपल्याला त्यातून बाहेर यायचंही नाही आहे. इतकी ही नाटकं, इतके हे कथासंग्रह, इतक्या या कादंबऱ्या अशा गारूड घालणाऱ्या आहेत. म्हणजे आजही कलाकारांना पुरुषचे प्रयोग करावेसे वाटतात, आजही नातीगोतीसारखं काहीतरी रंगमंचावर यावं असं वाटत राहतं, कारण ते लिखाण तितक्या ताकदीचं आहे. ते लिखाण आपल्यापर्यंत जे जसं आहे तसं आपल्या समोर आणणार आहे. आणि हे वैशिष्ट्य होतं जयवंत दळवी यांच्या लिखाणाचं. आज जन्मदिन आहे त्यांचा आणि आपण काही काही लेखकांच्या बाबतीत म्हणतो ना की एकदम असं अंगावर येतं रे लिखाण वाचल्यानंतर, तर त्यामधले जयवंत दळवी प्रामुख्याने आपल्याला माहिती आहेत. पण ठणठणपाळ, सारे प्रवासी घडीचे आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला जाणवतं की अरे ही शैली त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवली आणि आपलं विश्व, वाचनाचं विश्व, साहित्याचं विश्व समृद्ध केलं.

0: आधीचं गाणं आपण महानंदा या चित्रपटातलं ऐकलं, जयवंत दळवी यांची कादंबरी, आणि आत्ताचे उत्तरायण मधलं जे गाणं ऐकलं त्यांच्याच दुर्गीवर आधारलेला हा चित्रपट होता, तर त्यातलं हे गाणं आत्ता आपण आपल्या रेनबो वनडेच्या पूर्वार्धामध्ये ऐकलं. आज जन्मदिन जयवंत दळवी, नाटककार, कथाकार, साहित्यकार यांचा, आणि खूप प्रभावशाली असं त्यांचं लिखाण जे आपल्या मनावर कायमच राज्य केलेलं आहे, गारूड केलेलं आहे त्याने. आत्ता बरोबर 7 वाजता एक नवी मालिका आपण जी सुरू केली आहे, सुभाषित गुंजनम, त्याचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत काही क्षणातच. सुभाषित गुंजनम, लेखन आणि निवेदन आदिती माधवन यांचं.
1: सुभाषित गुंजनम, सुभाषित गुंजनम, सुभाषित गुंजनम.
2: संसार आणि जीवनाला नेहमी रथाची किंवा गाडीची उपमा दिली जाते आणि या गाडीला दोन्ही चाकं असणं महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळेच हे उदाहरण देऊन एका सुभाषितकाराने काय पटवून दिलं हे बघूया बरं.

यथा आणि तथा हे दोन शब्द आपल्या परिचयाचे आहेतच. बरोबर आहे. यथा म्हणजे ज्याप्रमाणे आणि तथा म्हणजे त्याप्रमाणे. एकेन चक्रेण म्हणजे एका चाकामुळे. रथस्य गतीही न भवेत म्हणजे रथाला गती येत नाही. एकच चाक असलं तर रथ पुढे जाऊ शकत नाही. त्याप्रमाणेच पुरुषकारेण विना म्हणजे माणसाच्या प्रयत्नांशिवाय दैव नशीब सफल होत नाही. अपयश आलं, एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की आपण नेहमी नशिबाला पुढे करतो. नशीब

ही संकल्पना मानणारे अनेक जण आहेत. त्यामुळे जीवन पुढे न्यायचं असेल, सफल करायचं असेल, तर माणसाचे प्रयत्न आणि नशिबाची साथ या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात. या दोघांपैकी एक जरी चाक निखळलं तर जीवनरूपी रथ पुढे जाईल का हो? यातही पहिलं स्थान हे माणसाच्या प्रयत्नांचं आहे. असेल माझा हरी तर देईल खटल्यावरी असं म्हणून नशिबात असेल तर मिळेलच असा निष्क्रिय युक्तिवाद घालण्यात काहीच अर्थ नाही. याबाबत दुसऱ्या एका सुभाषितकाराने असं म्हटलं आहे की प्रयत्नशील माणसालाच लक्ष्मी स्वतःहून वरते. म्हणजे आपण मेहनत घेतली तर संपत्तीची देवतासुद्धा स्वतःहून आपल्यावर भाळते. आणि मग मेहनत घेऊनही काही वेळा आपल्याला यश येतच असं नाही. मग अशा वेळी काय म्हणायचं? अशा वेळी माझे प्रयत्न तर मी केलेलेच आहेत असं म्हणून आपली बाजू तर भक्कम राहते. किंवा प्रयत्न करूनही यश नाही आलं तर माझं काय बरं चुकलं असं आत्मपरीक्षण करायलाही हरकत नाही. पण नशिबाला 1% स्थान दिलं तरी जीवनात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणसाचे प्रयत्न. जगदीश खेबुडकरांचेही शब्द या ठिकाणी आठवतात की नाही? कष्टाविण फळ ना मिळते, तुझं कळते परी ना वळते.

सुभाषित गुंजनम, लेखन आणि निवेदन आदिती माधवन यांचं आणि निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर यांचं.

आणि आता 7:10 म्हणजे काही क्षणातच आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्राहून दिलं जाणार. आपली भेट पुन्हा होईलच 7:20 ऐकत राहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR.

आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार. संसदेचं पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी संस्थगित. नदीजोड प्रकल्पामुळे राज्य दुष्काळमुक्त होण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास. राज्यातील पहिल्या आदर्श मुद्रांक आणि नोंदणी कार्यालयाचं पुण्यात उद्घाटन. आणि राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचे सन्मान प्रदान. राज्यातल्या 10 कलावंतांचा गौरव. आता सविस्तर बातम्या. देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन उद्या साजरा होणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्राला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपतींचं हे संबोधन आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारित केलं जाईल. सुरुवातीला हिंदीतून आणि त्यानंतर लगेचच इंग्रजी भाषेतून हे भाषण प्रसारित केलं जाणार आहे. त्यामुळे मुंबई केंद्रावरून संध्याकाळी 7 वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आज संध्याकाळी 7:15 प्रसारित केलं जाईल. स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी 7 वाजता ध्वजारोहण होणार आहा.

त्यानंतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतील. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणीवरून करण्यात येणार आहे. यामुळे उद्या सकाळी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या सकाळी 6:40 प्रसारित होतील. विभाजन विभीषिका स्मृती दिन देशभरात आज पाळला जात आहे. 1947 देशाची फाळणी झाली. फाळणीच्या वेळी मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच फाळणीच्या घटनेच्या वेदनांबाबत नव्या पिढीला माहिती व्हावी यासाठी 2021 पासून दरवर्षी 14 ऑगस्ट हा दिवस विभाजन विभीषिका स्मृती दिन म्हणून पाळला जातो. संसदेचं पावसाळी अधिवेशन काल अनिश्चित कालावधीसाठी संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनाच्या काळात 12 विधेयकं मान्य करण्यात आली. विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून घातलेल्या गदारोळामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय आला. अधिवेशनात लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. विरोधकांच्या या वर्तणुकीबद्दल राज्यसभेचे अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिवेशनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांवर टीका केली. सरकार चर्चेला तयार असूनही विरोधकांनी केवळ गोंधळ घातला. या वर्तनातून विरोधकांची पराभूत मानसिकता स्पष्ट होते असं रिजिजू म्हणाले. एकात्मिक जलव्यवस्थापनाच्या माध्यमातून सर्व राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. नदीजोड प्रकल्पाला CWC मान्यता मिळाल्यानंतर याच वर्षी किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला प्रकल्पाचं काम सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आणि प्राधिकरण यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. नागरिकांना मुद्रांक आणि नोंदणी विभागाच्या सेवा अधिक सुलभ, पारदर्शक, आधुनिक आणि दर्जेदार पद्धतीनं उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील पहिलं आदर्श मुद्रांक आणि नोंदणी कार्यालय पुण्यात सुरू करण्यात आलं आहे. राज्यातील नोंदणी कार्यालयं आधुनिक आणि नागरिकाभिमुख करण्याचं मुख्यमंत्र्यांचं उद्दिष्ट आहे. त्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं. एक जिल्हा एक नोंदणीमुळे नागरिकांना मोठी सुविधा मिळाली असल्याचंही बावनकुळे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते कोथरूड इथं या कार्यालयाचं काल उद्घाटन करण्यात आलं. नोंदणीकृत दस्तऐवज सूची क्रमांक 2 आणि विवाह प्रमाणपत्रांच्या डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रमाणित प्रती नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या ई प्रमाण प्रकल्पाचाही राज्यव्यापी शुभारंभ काल बावनकुळे यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आला. यावेळी बावनकुळे यांनी नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक कार्यालय तसंच जमाबंदी विभागाच्या विविध कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या जमिनी हक्कांचं संरक्षण तसंच भूसंपादनातील वाद कमी करणं आणि मालमत्ता नोंदणी प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी राज्य सरकार विविध निर्णय घेत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. प्रत्यक्ष ताबा आणि वहिवाट असूनही 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्डवर नाव नसलेल्या सुमारे 2,31,000 शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर करण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 5,000 कोटी रुपयांचं भांडवली कर्ज मंजूर करण्यात आलं आहे. महामंडळाकडून एवढ्या मोठ्या रकमेचं कर्ज मंजूर होणारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही देशातील पहिली सहकारी बँक ठरली आहे. या निधीचा वापर सभासद सहकारी संस्थांना पुढील कर्ज पुरवठ्यासाठी करण्यात येणार असून त्याचा व्यापक लाभ सहकार क्षेत्राला होईल असं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात राज्याची समृद्ध परंपरा अधोरेखित करणाऱ्या 10 मान्यवर कलावंतांचा काल संगीत नाटक अकादमी पुरस्कार

राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत वर्ष 2024 आणि 2025 संगीत नाटक अकादमी सन्मान प्रदान करण्यात आले. एकंदर 115 मान्यवर कलाकारांचा काल सन्मान करण्यात आला. मनीषा साठे, आनंद भाटे, अरुण नलावडे, अशोक पत्की, अरुण कशाळकर, मुकुंद मराठे, सुभाष नकाशे, शुभदा वरदकर, शैलेश भागवत आणि प्रमोद पवार या राज्यातल्या कलावंतांना हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, ताम्रपत्र आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पुढच्या वर्षी पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर 99 नांदी संमेलनं आयोजित केली जाणार आहेत. या श्रंखलेतील पहिलं नांदी संमेलन आज पुण्यात होणार आहे. पुण्यातील हिराबागेत 1878 पहिल्यांदा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पहिली ग्रंथकार सभा बोलावली गेली. त्याच ठिकाणी म्हणजे ज्योत्स्ना भोळे सभागृहात हे संमेलन होणार आहे. केवळ निमंत्रितांसाठी आयोजित या संमेलनात पहिल्या ग्रंथकार संमेलनाचं दृश्य नाट्यरूपात सादर केलं जाणार आहे. त्यानंतर शतायुषी विद्वजन यास्मिन शेख आणि शिद फडणीस यांचा आणि शताब्दी पूर्ण केलेल्या 15 संस्थांचा गो बंग देगलूरकर यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरील सत्यशोधक महात्मा या दीर्घांकाचं सादरीकरणही होणार आहे. महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवाशांना सुलभ, सुरक्षित आणि डिजिटल प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या एनसीएमसी स्मार्ट कार्डला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्यात सुमारे 65 लाख कार्ड सक्रिय करण्यात आली आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. येत्या 15 ऑगस्टपासून सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेत जाऊन ही प्रक्रिया करण्यात येणार असून विद्यार्थ्यांसाठी इतर कोणत्याही ठिकाणी नोंदणी करू नये असं आवाहन एसटी महामंडळानं केलं आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी येत्या 1 सप्टेंबरपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांच्यावर काल नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड तालुक्यातल्या मातासाहेब गुरुद्वारा इथं हल्ला झाला. बादल यांच्यावर नांदेड शहरातल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या घटनेनंतर एका व्यक्तीला अटक केली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ निलाभ रोहन यांनी मातासाहेब गुरुद्वारा इथं भेट देऊन माहिती घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बादल यांच्या पत्नी खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी संवाद साधला आणि बादल यांच्या प्रकृतीची चौकशी केली. या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 80व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार. संसदेचं पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी संस्थगित. नदीजोड प्रकल्पांमुळे राज्य दुष्काळमुक्त होण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास. राज्यातील पहिल्या आदर्श मुद्रांक आणि नोंदणी कार्यालयाचं पुण्यात उद्घाटन आणि राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचे सन्मान प्रदान. राज्यातल्या 10 कलावंतांचा गौरव. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

107 अंश एक मेगा हर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर रेनबो फंडेच्या उत्तरार्धात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार, सुप्रभात. आणि बघता बघता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आता आपण आलो आहोत. सुंदरशा गाण्याने सुरुवात करूया. श्रावण श्रावण श्रावण, सगळीकडे श्रावणच असणार आहे. मेसेजेसमध्ये, व्हिडिओजमध्ये, आपल्या कार्यक्रमांमध्ये मात्र आपण वेगवेगळ्या प्रकारचे विषय, वेगवेगळी गाणी असं ऐकतो.

बरेचसे जण असं म्हणजे काय हे असं होऊ शकतं, होऊ शकतं. पण मग हे सगळं आत्ता कशाला, गाण्यानंतर आपण ते ठरवूया ना. मधल्या काळात मलाही असं जरा थोडंसं ते वेगळ्या प्रकारे कसं सांगता येईल बरं ह्याचा विचार करता येईल गाण्यानंतर.

चला आता त्या विषयाबद्दल सांगतेच, पण पूर्वार्धापासून जोडलेले काही श्रोते आहेत त्यांच्याबद्दल पटकन सांगते. चंद्रशेखर मुळेकर, राजेंद्र म्हात्रे, अपूर्वा श्रोत्री, हरिश्चंद्र परमाळे, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे अजय काणे ह्यांचा, विकास भुरे, सुषमा भुरे, श्रावणी भुरे, बापूसाहेब झिणे, मनीषा झिणे, विलास टेमकर, आपल्याला मेसेज आहे देवराम म्हात्रे ह्यांचा, दिनेश नाईक, मोहन दळवी, नरहरी जिंके, श्रेय मिलेश राऊत आणि संपूर्ण त्यांचा परिवार, इराणी अश्विनी भगत, विजय जोशी, जयंत बर्वे, विश्वास चांदोरकर, सुलभा काकडे, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे चंद्रशेखर पराष्टेकर, शैलेश राजे, बाळ वेंगणकर, ईश्वरदास शेट्टी, मधुसूदन आठवले, वीणा नाडकर्णी, संध्या गावकर, अनिल गावडे, त्यानंतर नंदकुमार पाटील, आपल्याला मेसेज आहे चित्रा मांडके ह्यांचा, मंगेश घरत यांनीही मेसेज केलाय, सुहास कुलकर्णी, आमचं मत नक्की तुम्ही वाचता का असं स्मिता यांचा मेसेज आहे, गायत्री वैशंपायन यांनी सुद्धा मेसेज केलाय, प्रमोद चिंचोळकर, पूनम सोईतकर, रघुनाथ खन्नूकर, प्रांजल गुर्जर, जयंत जोशी, नीलम खोत यानंतर मेसेज केलाय आपल्याला, अस्मिता भुजबळ आणि त्यांचा सगळा परिवार, नरेंद्र जाधव, प्रवीण बहाडकर, प्रमोद चिंचोळकर, बरीचशी मंडळी आहेत ज्यांनी आधीसुद्धा मेसेजेस केले होते, पण नव्याने सुद्धा जोडले गेलेली बरीच मंडळी आहेत, खूप आधीपासून जोडली गेलेत. बरं, आज आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाळला जातोय म्हणायचं का साजरा करतायत म्हणायचं तर लिझर्ड डे, लिझर्ड दिवस, म्हणजे पाल, सरडे, घोरपडी ह्यांच्या प्रजातीमध्ये येणारे जे सगळे प्राणी असतात, सरसकट सगळे सरपटणारे नाही. पाल, घोरपडी, सरडे, सदृश, इगुआना, इगुआना असे जे सगळे प्राणी आहेत जे आपली त्यांच्याशी खूप चांगली मैत्री असू शकते, विशेष करून पालीबरोबर. काही जणांना पाल घरात वावरत असेल तर काहीच फरक पडत नाही, आणि काही जण पाल घरात असेल तर घरात जात नाहीत. इतकं नातं म्हणजे टोकाचं आहे, म्हणजे मधलं नाहीच काय की ठीक आहे आत्ता ती सोफ्याच्या मागे गेले मी सोफ्यावर बसू शकते, नाही असं नसतं. एकतर ठीक आहे पाल आहे काही फरक पडत नाही, ठीक आहे पाल आहे मी घरात येतच नाही. पण आज जागतिक स्तरावर हा दिवस साजरा करण्यामागचं कारण की ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, प्रत्येकाचं जगणं वेगळं आहे, प्रत्येकाचा अधिवास वेगळा असतो, सवयी वेगळ्या असतात, खाणं वेगळं असतं. त्यांच्यासाठी चांगला अधिवास निर्माण करणं किंवा निसर्गामध्ये त्यांचं असलेलं महत्त्व काय आहे हे ओळखून त्यांच्या अस्तित्वाचा सुद्धा विचार करून त्यांच्यासाठी आपण एक चांगलं वातावरण, निसर्ग, आपण त्याचं संवर्धन कसं करू शकतो. काही ठराविक झाडं आहेत, काही ठराविक किडे आहेत ज्याच्यावर हे प्राणी जगतात, तर त्यांच्याबद्दल हे सगळं जे निसर्गाचं चक्र आहे ते संतुलित राखण्यामध्ये या प्राण्यांचा सुद्धा खूप मोठा सहभाग असतो, आणि त्याचं महत्त्व ओळखून आजचा दिवस हा लिझर्ड डे म्हणून साजरा केला जातो. आणि ह्याच्यामध्ये मी मगाशी उल्लेख केलेले सगळे प्राणी येतात. सरड्यापर्यंत आपण बघतो, घोरपडसुद्धा अत्यंत महत्त्वाची असते, आणि तिचं ह्या निसर्गामध्ये असलेलं स्थान किंवा अस्तित्व हे निसर्ग चक्राला खूप समृद्ध करणारं असतं, त्यामुळे त्याचासुद्धा विचार करणं फार आवश्यक आहे, म्हणून आजचा दिवस जगभर साजरा होतो. एवढं सगळं ऐकल्यानंतर पालीबद्दलची भीती थोडीशी कमी करण्यासाठी आजचाच दिवस प्रेरणा म्हणून आहे असं समजूया, आणि ती भीती दूर करण्याचा प्रयत्न करूया छानसं गाणं, आणि मग पटकन आनंदी कसं राहता येईल त्याचा उपाय.

0: आणि आता पटकन आनंदी होण्यासाठी आपण काय करायचंय आज, म्हणजे असं कंटाळा आलाय, छान नाही वाटणार आहे असा विचार केल्यानंतर मी काहीतरी उपाय सांगते ना, तसं न करता आज आपण काहीतरी इमॅजिन करूया आणि ते इमॅजिन केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर हसू येईल, आनंद त्यातून निर्माण होईल, असं काहीतरी वेगळं करूया आज. ओके, प्रयोग आहे आज. काय करायचं आहे की असं वाटलं की काय काही टाईमपासच होत नाही आहे, कसं काय कंटाळा येणार आहे, मरगळ बिरगळ असं जर समजा वाटलंच अगदी. काही जण आहेत की ते म्हणतात काय सकाळी सकाळी तुम्ही हे कंटाळा बिंटाळा म्हणताय, पण होतं असं. ओके, तर काय करायचं आहे, तर ना डोळे बंद करा किंवा डोळे उघडे, तरी असं स्वप्न बघू शकतो आपण डोळे उघड्या डोळ्यांनी सुद्धा. वा वा. तर काय करायचं की डोळे उघडे ठेवा बंद ठेवा काही, 30 सेकंदाचा प्रयोग आहे आणि विचार करा की आपल्याकडे एवढी विरामचिन्ह आहेत आपल्या भाषेमध्ये, तर त्या विरामचिन्हांमधलं समजा मला एखादं स्वतःला विरामचिन्ह द्यायचं असेल मला स्पष्ट करण्यासाठी, तर कोणतं विरामचिन्ह माझ्यासाठी असेल? बघा डोळे बंद करून की मी प्रश्नचिन्हासारखं विरामचिन्ह आहे की सारखे बरेच प्रश्न पडत असतात, की मी पूर्ण विराम आहे की संपला विषय, विषय संपला ह्याच्या पुढे चर्चा नाही असं आहे, स्वल्पविराम आहे, अल्पविराम आहे, डॅश आहे, काय आहे मी नेमकं, तर हे विरामचिन्ह मी कुठलं असू शकतो किंवा शकते हा जर विचार केला तर 2 मिनटं बघा, हसू येईल ना, कदाचित बरीच विरामचिन्ह दिसतील. आणि काही जणांना समजा पटकन जर असं वाटलं की मी प्रश्नचिन्ह, तर नक्की हसू आलंच पाहिजे आणि त्यावेळेला तो मूड बदलायला खूप छान मदत होते. बघा करून प्रयोग आणि खरंच असं होतं का किंवा वाटलं का मला सांगा मेसेज करून. एका कार्यक्रमाची आठवण, मग गाणं आणि त्यानंतर आपली मालिका आहे ती ऐकणार आहोत.
1: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहे राजश्री कुलकर्णी.
2: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे खरं तर. आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
1: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.

आणि आता काही क्षणातच म्हणजे 7:45 आम्ही सादर करीत आहोत आपली मालिका अज्ञात मुंबई.

0: श्रोता हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया काळा घोडा या शिल्पाच्या गोष्टीचा दुसरा भाग. प्रिन्स ऑफ वेल्सच्या 1875 मधल्या मुंबई भेटीच्या स्मरणार्थ त्याचा भव्य अश्वारूढ पुतळा 1889 साली मुंबईच्या फोर्ट भागात उभारला गेला. हा पुतळा घडवण्यासाठी मॅथ्यू नोबल या त्या काळातल्या मातब्बर शिल्पकाराला पाचारण करण्यात आलं. नोबल यांनी पुतळा घडवण्यासाठी होकारही दिला, काम सुरूही झालं. पण पुढच्या काही दिवसात मॅथ्यू नोबल यांचा अचानक मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूपश्चात हे काम त्यांच्या एवढेच कुशल शिल्पकार असलेल्या जोसेफ एडगर बोहम यांच्याकडे आलं. बोहम यांनी पुढच्या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये म्हणजे सन 1878 साली 5.1 मीटर म्हणजे साधारण 16.5 फूट उंचीचं हे शिल्प घडवून पूर्ण केलं. हे शिल्प ब्रॉन्झमध्ये घडवलं गेलं होतं.
1: बोहम यांनी घडवलेल्या या पुतळ्याचं ओतकाम मेसर्स यंग अँड फाउंड्री ह्या मध्य लंडनच्या पिम्लिको भागातल्या कारखान्यात करण्यात आलं होतं. प्रिन्स ऑफ वेल्स भारतातून मायदेशात परत जाताना त्याला जो जातीवंत अरबी घोडा भेट म्हणून मिळाला होता तो घोडा या पुतळ्यासाठी मॉडेल म्हणून वापरण्यात आला होता. लंडनमध्ये हे शिल्प आकाराला येत असताना खुद्द प्रिन्स ऑफ वेल्स आणि राजघराण्यातल्या इतर व्यक्तींनी त्या

0: जातीनं लक्ष घातलं होतं. धातूचं ओतकाम पूर्ण होऊन जेव्हा पुतळा साच्यातून बाहेर काढायची वेळ झाली तेव्हा तो पुतळा प्रिन्सच्या हस्ते बाहेर काढण्यात आला. शिल्पकार बोहम यांनी घडवलेल्या या शिल्पात प्रिन्स ऑफ वेल्स रॉयल आर्मीच्या 10व्या हुस्सार दलाच्या म्हणजेच घोडदळाच्या कर्नलच्या गणवेशात दाखवलेला आहे.
1: अठराशे 1878 मध्ये तयार झालेलं हे शिल्प त्यावर्षी लंडनमध्ये भरलेल्या रॉयल अकॅडमी समर एक्झिबिशनमध्ये आणि त्यानंतर त्याची प्रतिकृती काही काळानं पॅरिसमध्ये भरलेल्या एक्सपोजिशन युनिव्हर्सिले मध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. या दोन्ही ठिकाणी भरलेल्या प्रदर्शनात रसिकांनी या शिल्पाची खूप प्रशंसा केली. त्यानंतर ते शिल्प 1879 साली मुंबईत आणण्यात आलं आणि तेव्हाच्या अपोलो बंदरासमोरच्या चौकात त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हाचं अपोलो बंदर म्हणजे आजचा गेटवे ऑफ इंडिया आणि त्याच्या समोरचा चौक म्हणजे आजचा काळा घोडा चौक.
0: गुरुवार दिनांक 26 जून 1879 या दिवशी हा पुतळा उघडण्याचा कार्यक्रम झाला. पुतळ्याचं अनावरण करणे यासाठी त्या काळी पुतळा उघडणे हा शब्दप्रयोग प्रचलित होता. मुंबई प्रांताचे तेव्हाचे गव्हर्नर सर रिचर्ड टेम्पल यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. जून महिना म्हणजे ऐन पावसाचा, त्यात तो मुंबईतला पाऊस. आपल्या स्वभावधर्माला अनुसरून त्या दिवशी तो धुवाधार कोसळत होता. अगदी कार्यक्रमाची सांगता होईपर्यंत त्याचं थैमान चालूच होतं. मात्र त्या मुसळधार पावसातही मुंबई प्रांताचा कारभार हाकणारे बडे ब्रिटिश प्रशासकीय आणि लष्करी अधिकारी, मुंबई शहरातले प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी आणि काही संस्थानिकही उपस्थित होते.
1: भावी राजाचा पुतळा, त्यामुळे उपस्थिती अनिवार्यच. हजर न राहून सांगतील कुणाला? पण ह्या पुतळ्याचा खर्च करणारे सर अल्बर्ट अब्दुल्ला डेव्हिड ससून मात्र काही कारणांनी या कार्यक्रमाला हजर राहू शकले नव्हते. त्यांच्याऐवजी त्यांचे बंधू सालोमन ससून उपस्थित होते. मुंबईकर नागरिकांच्या वतीने त्यांनीच गव्हर्नर साहेबांचं स्वागत करून पुतळ्याचं अनावरण करण्याची विनंती केली होती. पुतळ्याभोवती लावलेल्या कापडी आच्छादनाची रेशमी फीत गव्हर्नर साहेबांनी सोन्याच्या कात्रीने कापली आणि पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम पार पडला. तुफान कोसळणाऱ्या पावसाचं गालबोट सोडलं तर हा कार्यक्रम नेत्रदीपक झाला असं दिनांक 2 ऑगस्ट 1879 रोजीच्या इलस्ट्रेटेड लंडन न्यूज या लंडनहून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिकात छापून आलं.
0: 14 फूट 6 इंच उंचीच्या चबुतऱ्यावरील 4 फूट उंच चौथऱ्यावर प्रिन्स ऑफ वेल्स याचा 16 फूट उंचीचा हा अश्वारूढ पुतळा उभा होता. म्हणजे रस्त्याच्या पातळीपासून ते प्रिन्सच्या मस्तकापर्यंतची या शिल्पाची उंची 30-35 फूट एवढी होती. घोड्याच्या खुरांपासून ते प्रिन्स एडवर्डच्या मस्तकावरच्या केसांपर्यंतचे ब्रॉन्झमध्ये घडवलेले सर्व बारकावे नजाकतीने दाखवले होते. प्रिन्स ज्या घोड्यावर स्वार झालाय तो घोडा अत्यंत प्रमाणबद्ध असून त्याचं सौष्ठव आणि देखणेपण शिल्पकारानं इतकं अचूक रेखलं होतं की पुढचा डावा पाय उचललेला घोडा जिवंत असून आता कोणत्याही क्षणी तो दौडायला लागेल असा क्षणभर भास होत होता. तोपर्यंतच्या आणि नंतरच्याही काळात मुंबईत उभारल्या गेलेल्या पुतळ्यांपैकी हे सर्वाधिक देखणं शिल्प ठरलं होतं.
1: केवळ हे शिल्पच देखणं नव्हतं तर ते ज्या चौथऱ्यावर उभं होतं तो चौथराही अतिशय बारकाईने घडवण्यात आला होता. ह्या चौथऱ्यावर 1875 साली मुंबईत आलेल्या प्रिन्स ऑफ वेल्सच्या स्वागताचा देखावा उठावदार भित्तीचित्राच्या माध्यमातून दाखवण्यात आला होता. या भित्तीचित्रात मुंबई शहराच्या वतीनं अपोलो बंदरावर प्रिन्सचं स्वागत करणारे तेव्हाचे व्हाईसरॉय लॉर्ड नॉर्थब्रुक, मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर सर फिलिप वुडहाऊस, मुंबईचे माजी गव्हर्नर सर बार्टल फ्रियर यांच्या बरोबरच बडोदा, म्हैसूर, कोल्हापूर आणि कच्छ संस्थानांचे महाराजे दोसाभाई फ्रामजी, सर मंगलदास नथुभाई, सर अल्बर्ट ससून इत्यादींसारख्या मुंबईतल्या प्रतिष्ठित नागरिकांची म्युरल्स होती. ती इतकी हुबेहूब होती की त्यापैकी प्रत्येकाचा चेहरा त्या लहान आकारातही स्पष्ट ओळखता येत होता.
0: उभारल्यापासून पुढची 86 वर्ष हा पुतळा

0: त्याच्याच नावाने प्रसिद्ध झालेल्या चौकात उभा होता. 1965 सालच्या ऑगस्ट महिन्यात मुंबईच्या रस्त्यावरचे जे ब्रिटिश पुतळे म्युझियममध्ये हलवण्यात आले त्यात हा पुतळाही होता. हा चौथरा सध्या महानगरपालिकेच्या ताब्यात असल्याचं समजतं आणि हे देखणं शिल्प पाहायचं तर आता राणीच्या बागेत जायला हवं. आता या पुतळ्याविषयी अनेक दंतकथाही जन्माला आल्या, त्याबद्दल ऐकूया पुढच्या भागात.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकत होतो काळा घोडा या शिल्पाच्या गोष्टीचा दुसरा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रचना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

आत्ताच आपण ऐकलीत मालिका अज्ञात मुंबई, आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर. आपली ही मालिका काय किंवा सुभाषिताची नवीन मालिका जी सुरू झाली आहे त्याबद्दल आपले श्रोते आवर्जून त्यांची प्रतिक्रिया प्रतिसाद सांगत असतात. आता मात्र निरोप घ्यायची वेळ झाली. जाता जाता अनुपमा उमाकांत गोलतकर, गणेश मगर, त्यानंतर आपल्याला मेसेज आलेला आहे नरेंद्र सामंत, मदना पेडणेकर, भरत सुगदरे, मनीषा कामेरकर, महेंद्र चव्हाण, अशोक जाधव, सुवर्णा यांनी अक्षरशः फोटोज पाठवला की पाल बघितल्यावर काय होतं. मनीषा फणसे, हरिभाऊ पुजारी, नागेश राहिरकर, आपला मेसेज आहे अरुण घोगळे यांचा, प्रांजल यांनी मेसेज केला आहे, श्रीकृष्ण भोगले आणि आधीचे श्रोते जे सगळे जोडलेले आहेत त्या सगळ्यांनी पुन्हा मेसेज केलेला आहे. शिरीष कोरगावकर यांचा मेसेज आहे जाता जाता. अनिल तांबे, प्रदीप यांचाही मेसेज आहे, यांनीही मेसेज केलेला आहे. मिलिंद टिपणीस यांचा मेसेज आहे. गणेश कोळी आणि आधीचे अंजली पाटील, आधीचे जोडलेले आपले सगळे श्रोते. आणि त्यांनी विरामचिन्हांबद्दल सांगितलं की कुठलं विरामचिन्ह त्यांना वाटतंय स्वतः म्हणून, आणि तो प्रयोग आवडल्याचा सुद्धा सांगितलं. बरं, आता स्वतःची स्वतःच्या जवळच्यांची छान काळजी घेऊया. दिवसभरात असं एखादं काम करूया ज्याने आपल्या मनाला पूर्ण समाधान मिळेल. श्रावणाचं स्वागत तर आपण केलंच आहे आणि उद्याच्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आत्ताच देते. आपण नंतर भेटणार आहोतच, पण आजचा दिवस तुम्ही जसा ठरवला तसा तुमच्या मनासारखा जाऊ. मी इथेच थांबते, रश्मी आंबेडकर इथेच निरोप घेते.

मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती आज देशवासियांना संबोधित करणार. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. अधिवेशनाचा बराचसा अवधी गोंधळामुळे वाया गेला तरी 12 विधेयकांना मंजुरी. जुलैमध्ये देशाच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 13% वाढ. उत्तराखंडमध्ये बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू. आणि राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत 35 पदकांसह भारताला सर्वसाधारण विजेतेपद. आता सविस्तर बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत. आज संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. त्यामुळे आकाशवाणीवरचं संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र आज 7:15 प्रसारित होणार आहे. राष्ट्रपतींच्या या संदेशाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल. देशात आज फाळणी विभीषिका स्मृती दिन पाळण्यात येत आहे. यानिमित्त 1947 देशाच्या फाळणीवेळी प्राण गमावलेल्यांना आणि त्याच्या भयंकर वेदना सहन केलेल्यांना आदरांजली वाहण्यात येत असून त्यासाठी राजधानी दिल्लीसह देशभरात इतरत्रही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. भारत स्वतंत्र होताना त्याच्या विभाजनावेळी झालेल्या प्रचंड हिंसाचारामुळे लाखो लोकांच्या मनाला खोलवर झालेल्या वेदनांची पुढील पिढ्यांना जाणीव असावी या उद्देशानं 2021 दरवर्षी 14 ऑगस्टला हा दिन पाळण्यात येतो. फाळणी स्मृती दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर संदेश प्रसारित केला आहे. फाळणीच्या वेदना ज्यांना सहन कराव्या लागल्या त्या नागरिकांचं पंतप्रधानांनी स्मरण केलं आहे. अनेक वेदनांची जाणीव करून देणारा हा दिवस मानवी धैर्याची सामर्थ्याची जाणीवही आपल्याला करून देतो. त्यानिमित्तानं देशात सलोखा आणि बंधुभाव जपण्याचा आपला संकल्प अधिक दृढ करूया असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी 7 ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतील. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणीवरून करण्यात येणार आहे. यामुळे उद्या सकाळी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या सकाळी 6:40 प्रसारित होतील. उद्या साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगानं देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी काल राजधानी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात दिव्यांग व्यक्तींशी विशेष संवाद साधला. या संवादादरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी त्यांचे अनुभव जाणून घेतले तसंच त्यांच्या कर्तृत्वाचं कौतुक केलं. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे पॅरालिम्पिक खेळाडू, शासकीय अधिकारी, शिक्षणतज्ञ

आणि उद्योजक अशा दिव्यांग व्यक्ती उपस्थित होत्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन काल अनिश्चित कालावधीसाठी संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनाच्या काळात एकंदर 12 विधेयकं मंजूर करण्यात आली. संपूर्ण अधिवेशन काळात विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून घातलेल्या गदारोळामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय आल्यामुळे लोकसभेत केवळ 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. विरोधकांच्या या वर्तणुकीबद्दल राज्यसभेचे अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिवेशनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही विरोधकांवर टीका केली. सरकारनं चर्चेला तयार असल्याचं सांगूनही त्याला प्रतिसाद न देता गोंधळ सुरू ठेवण्यातून विरोधकांची पराभूत मानसिकता स्पष्ट होते, असं रिजिजू म्हणाले. पावसाळी अधिवेशनात संसदेनं 12 विधेयकांना मंजुरी दिली. त्यामध्ये पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या तसंच केरळचं नाव बदलून केरळम करण्यासंबंधीच्या विधेयकांचा समावेश आहे. बहुतांश विधेयकं चर्चेशिवाय मंजूर करण्यात आली. अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर काल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षानं बहिष्कार टाकला. मात्र द्रविड मुन्नेत्र कळघमच्या नेत्या कनिमोळी या पारंपरिक स्नेहभेटीला उपस्थित होत्या. मात्र राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि लायबेरियाच्या परराष्ट्र मंत्री सारा बेसेलो न्यांती यांनी काल नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा केली. या चर्चेत त्यांनी तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, खाणकाम, ऊर्जा, व्यापार आणि गुंतवणूक, शिक्षण, क्षमता बांधणी आणि परस्पर जनसंपर्क यासारख्या क्षेत्रातील भारत आणि लायबेरिया दरम्यानच्या संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. देशाच्या एकंदर निर्यातीत गेल्या म्हणजे जुलै महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 13% वाढ नोंदवली गेली आहे. जुलैमध्ये देशानं व्यापारी आणि सेवा या दोन्हींची मिळून 80.14% अमेरिकन डॉलर्सची निर्यात केली. वाणिज्य मंत्रालयाच्या उपलब्ध माहितीवर आधारित तात्पुरत्या आकडेवारीनुसार व्यापारी निर्यातीत झालेल्या 19.5% अधिक वाढीचा या वाढीत मुख्य वाटा आहे. पेट्रोलियम उत्पादनं, इलेक्ट्रॉनिक वस्तू, अभियांत्रिकी वस्तू, रसायनं तसंच सुती धागा आणि हातमाग उत्पादनांमुळे या वाढीला चालना मिळाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत 2024-25 या वर्षासाठीचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्य अशा विविध कलाप्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या 40 मान्यवरांना 3,00,000 रुपयांची गौरववृत्ती प्रदान करण्यात आली. ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर यांचा त्यात समावेश आहे. तसंच या क्षेत्रांमधल्या 108 यशस्वी कलाकारांना प्रत्येकी 1,00,000 रुपयाचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपतींनी त्यांना ताम्रपट आणि शाल श्रीफळ देऊन सन्मानित केलं. त्याखेरीज युवा कलावंतांना दिले जाणारे उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कार यंदा देशातल्या 106 कलाकारांना प्रदान करण्यात आले. गायक आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनईवादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वराडकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार या महाराष्ट्रातल्या 9 दिग्गज कलावंतांसोबत गायक कृष्णा बोंगाणे, अंकिता जोशी, भारूड गायक भावार्थ देखणे, कठपुतळी कलावंत बालकृष्ण माजगे, संवादिनी वादक तन्मय देवचक्के आणि जागर कलावंत प्रवीण जाधव या सहा युवा कलावंतांना यंदा हा पुरस्कार मिळाला आहे. राजधानी दिल्लीत लाल किल्ला परिसरात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेला दहशतवादी हल्ला अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या संघटनेनं केला असल्याचं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं म्हटलं आहे. मोठ्या संघटनेच्या माध्यमातून काम करण्याऐवजी लहान गटांच्या माध्यमातून काम करत AQIS या संघटनेनं मोठं आर्थिक जाळं निर्माण केलं आहे. बांगलादेशातही आपला गट स्थापन करण्याचा या संघटनेचा प्रयत्न आहे. त्यामुळे दक्षिण आशियात दहशतवादी हल्ल्यांचा धोका वाढला असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी देखरेख पथकानं केला आहे.
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात काल संध्याकाळी एका जलविद्युत प्रकल्पाच्या ठिकाणी निर्माणाधीन असलेल्या बोगद्यावर दरड कोसळून आणि पाणी झिरपून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला तर 14 कामगार जखमी झाले आहेत. या बोगद्यात 22 कामगार अडकले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलासह इतर यंत्रणा घटनास्थळी मदतीसाठी दाखल झाल्या आहेत. नायजेरियातील लागोस इथं 4 दिवस झालेल्या राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारतानं एकूण 35 पदकं जिंकून सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. या स्पर्धेत 23 वर्षाखालील आणि वरिष्ठ अशा दोन्ही गटात भारतीय खेळाडूंनी 13 सुवर्ण, 8 रौप्य आणि 14 कांस्य पदकं जिंकली. स्पर्धेच्या चौथ्या आणि अंतिम दिवशी भारताच्या वरिष्ठ तलवारबाजांनी 6 पैकी 5 सुवर्णपदकं पटकावली. छत्तीसगडमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसंच पश्चिम बंगालचा काही भाग, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओदिशा आणि उत्तराखंडमध्येही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरीमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती आज देशवासियांना संबोधित करणार. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. अधिवेशनाचा बराचसा अवधी गोंधळामुळे वाया गेला तरी 12 विधेयकांना मंजुरी. जुलैमध्ये देशाच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 13% वाढ. उत्तराखंडमध्ये बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू आणि राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत 35 पदकांसह भारताला सर्वसाधारण विजेतेपद. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झालेल्या भारतीय नौदल पश्चिम कमान बँड पथकानं सादर केलेला नौसेना स्वरवंदना या आमंत्रित श्रोत्यांच्या समक्ष पार पडलेल्या कार्यक्रमाचा संपादित भाग आपण ऐकू शकाल दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11:05 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसेच संध्याकाळी 5:03 आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनीवर.

शौर्य आणि सेवा पदक जाहीर झाली आहेत. यात एकूण 301 शौर्य पदक जाहीर झाली असून यात 272 पोलीस कर्मचारी आणि 29 अग्निशमन दलाच्या जवानांचा समावेश आहे. विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक 92 जणांना जाहीर झाले असून यामध्ये पोलीस सेवेसाठी 83, अग्निशमन सेवेसाठी 4, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेसाठी 3 आणि सुधार सेवेसाठी 2 पदकांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त 664 गुणवत्तापूर्ण सेवा पदकही प्रदान करण्यात आली आहेत. यामध्ये पोलीस सेवेतल्या 606, अग्निशमन सेवेतल्या 28, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेतल्या 18 आणि सुधार सेवेतल्या 12 जवानांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर इथं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. औरंगपुरा इथल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून क्रांती चौकापर्यंत ही यात्रा काढण्यात येणार आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांचं आज सकाळी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झालं. मंत्री अतुल सावे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. विमानतळावरून मुख्यमंत्री मोटारीनं जालन्याकडे पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले. देशातल्या ज्या कंपन्या बंद होतात त्यातील 36% या डिफंक्ट कंपनी म्हणजेच अशा कंपन्या ज्या कधी सुरूच झाल्या नाहीत आणि याबद्दलची संपूर्ण माहिती उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी संसदेत प्रश्न विचारल्यानंतर केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातल्या 36211 कंपन्या बंद झाल्याची माहिती देण्यात आली. याबाबत प्रसारित झालेल्या चुकीच्या बातम्या आणि समाजमाध्यमावरच्या पोस्टमुळे मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. त्यांनी यासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावे पत्र लिहिलं. माध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या बातम्यांमुळे अनेक कंपन्या बंद झाल्या असा आभास निर्माण झाला, मात्र त्यात काहीही तथ्य नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. धाराशिव जिल्हा प्रशासन आणि उत्स्फूर्त लोकसहभागातून शिंगोली इथल्या वनविभागाच्या जागेवर हरित धाराशिव अभियानाअंतर्गत 10 लाख वृक्ष लागवडीला आज सुरुवात झाली. या अभियानात जिल्हा प्रशासनातले अधिकारी कर्मचारी, वनस्पती शास्त्रज्ञ, विविध विद्यालयाचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था तसंच स्वयंसेवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत. श्रावण मासानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ इथल्या श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर परिसरात शनिवार, रविवार आणि सोमवारी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. या दिवसात वेरूळमधल्या भगवान महावीर चौक ते मालोजी राजे भोसले चौक हा रस्ता ठराविक कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शनिवार, रविवार आणि सोमवारी हा बदल लागू असेल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.

0: नमस्कार, आकाशवाणी मुंबई के एफएम रेनबो चैनल पर दोपहर के ठीक 1:30 पर हम सुनेंगे मराठी समाचार। तो बने रहो न्यूज ऑन एयर ऐप और 107.1 मेगाहर्ट्ज़ पर।
1: चाहे कोई मुझे जंगली कहे, कहने तो जी कहता रहे, हम प्यार के तूफानों में घिरे हैं, हम क्या करें।
2: आकाशवाणी मुंबई, अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार। स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध विभागामधल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदक जाहीर। यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार। सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी। आणि उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू, 14 जण जखमी। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत। आज संध्याकाळी 7 आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल। त्यामुळे आकाशवाणीवरचं संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र आज 7:15 प्रसारित होणार आहे। राष्ट्रपतींच्या या संदेशाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल। आज 14 ऑगस्ट। आजचा दिवस संपूर्ण देशात फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून पाळला जातो। आजच्या फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फाळणीच्या काळात जीव गमावलेल्या नागरिकांच्या स्मृतीला आदरांजली वाहत त्यांच्या धैर्याचं स्मरण केलं। आजच्या दिवशी देशाची फाळणी झाली। या फाळणीमुळे अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली, अनेक कुटुंब विस्थापित झाली, अनेकांनी त्यांचे आप्तेष्ट गमावले, असंख्य नागरिकांना मोठ्या यातना सहन कराव्या लागल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेलं संदेशात म्हटलं आहे। या संकटावर मात करत अनेकांनी शून्यातून पुन्हा आपलं जीवन उभं केलं। प्रतिकूल परिस्थितीचं यशात रुपांतर करत त्यांनी देशाच्या प्रगतीत मोठे योगदान दिल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात नमूद केलं आहे। फाळणीच्या वेदना सोसलेल्या नागरिकांचा जीवनप्रवास मानवी जिद्द आणि सामर्थ्याची आठवण करून देतो। तसंच हा दिवस देशातील सौहार्द आणि बंधुभाव जपण्याचा संकल्प अधिक दृढ करतो आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करावे अशी अपेक्षाही त्यांनी संदेशातून व्यक्त केली। फाळणीच्या काळात प्राण गमावलेल्या तसंच अत्याचारांविरुद्ध संघर्ष करणाऱ्यांना गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही आदरांजली वाहिली। 14 ऑगस्ट 1947 हा इतिहासातील अत्यंत क्रूर अध्याय होता। या काळात लाखो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आणि अमानुष यातना सहन कराव्या लागल्या। अनेक नागरिकांना आपली घरं, संपत्ती आणि प्रियजनांना सोडून विस्थापित व्हावं लागलं, असं शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। हा दिवस भारताच्या फाळणीच्या त्या शोकांतिकेची आठवण करून देतो। घर, कुटुंबीय, संपत्ती गमावल्यानंतर असंख्य नागरिकांनी पुन्हा आपलं जीवन उभं करण्याचा निर्धार दाखवला। त्यांचा संघर्ष, धैर्य, त्याग आणि जिद्दीचं स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे।

स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलीस दल, अग्निशमन सेवा, होमगार्ड्स, नागरी संरक्षण आणि सुधार सेवा विभागातल्या एकूण 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली. केंद्रीय गृहमंत्रालयानं आज एकूण 301 शौर्य पदकांची यादी जाहीर केली. यात पोलीस दलातल्या 272 पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन सेवा विभागातल्या 29 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जीव आणि मालमत्तेचं रक्षण करणं, गुन्हे रोखणं किंवा गुन्हेगारांना पकडणं यासाठी उल्लेखनीय धैर्य दाखवल्याबद्दल शौर्य पदकं दिली जातात. तसंच एकूण 92 राष्ट्रपती पदकं जाहीर करण्यात आली असून यामध्ये पोलीस सेवेसाठी 83, अग्निशमन सेवेसाठी 4, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेसाठी 3 आणि सुधार सेवा विभागासाठी 2 पदकांचा समावेश आहे. यासह उत्कृष्ट सेवेसाठी एकूण 664 जणांना जाहीर करण्यात आली असून यात पोलीस दलातल्या सेवेसाठी 606, अग्निशमन सेवेसाठी 28, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेतल्या 18 आणि सुधार सेवा विभागातल्या 12 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पदक विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या 60 जणांचा समावेश आहे. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 2011 झालेल्या जनगणनेच्या वेळी केवळ अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध होता. गेल्या वेळेच्या जनगणनेत एकूण 29 प्रश्न नागरिकांना विचारले गेले होते. यावेळी ही संख्या 40 झाली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल. यात यंदा कोविड लस घेतल्याचे ठिकाण, एकूण बँक खात्यांची संख्या, मोबाईल, आधार, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आणि वाहन परवाना याचीही माहिती विचारली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या मानहानीकारक वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेली मानहानीची तक्रार तसंच कनिष्ठ न्यायालयानं बजावलेलं समन्स सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केलं. या प्रकरणात आवश्यक मंजुरी घेतले नसल्याचं सांगत न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या पीठाने हे आदेश दिले. उत्तर प्रदेश सरकारनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातही मंजुरीचा कोणताही उल्लेख नसल्याचं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आणि तक्रारदाराच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर न्यायालयानं तक्रार आणि दंडाधिकाऱ्यांनी जारी केलेला आदेश रद्द केला. महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यात भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या एका सभेत राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत मानहानीकारक वक्तव्य केल्याचं सांगत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यात पिपलकोटी इथं जलविद्युत परियोजना प्रकल्पाच्या निर्माणाधीन बोगद्यात भूस्खलन आणि पाण्याची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला तर 14 जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना काल संध्याकाळी घडली. या निर्माणाधीन बोगद्यात 22 कामगार होते. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल तसंच अन्य बचाव यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेबद्दल चिंता व्यक्त केली असून संबंधित यंत्रणांना युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घटनास्थळी भेट देऊन मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. झारखंडमध्ये कोडरमा जिल्ह्यात आज पहाटे भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसची ट्रकला धडक बसल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. मृत्यूमुखी पडलेले 3 जण नेपाळचे रहिवासी आहेत. नेपाळमध्ये रौथट जिल्ह्यातल्या 45 भाविकांना घेऊन जाणारी ही बस देवघर जिल्ह्यात बाबा वैद्यधाम आणि दुमका इथल्या बासुकीनाथ धामला भेट दिल्यानंतर मायदेशी परतत होती. वाटेत राजगीर मार्गावर असताना बसचालकाला डुलकी लागल्यानं ती महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडकली. मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात जप्पलताई आश्रमशाळेमधल्या वसतिगृहात सर्पदंश झालेल्या 3 विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांना आयोगानं नोटीस बजावली असून 2 आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आश्रमशाळेत खाटांची कमतरता असल्यानं या विद्यार्थिनी जमिनीवर झोपल्या असताना त्यांना सर्पदंश झाला. 3 जखमी विद्यार्थिनींवर रुग्णालयात अद्याप उपचार सुरू आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गोवा इथं आज

0: जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तसंच छत्तीसगडला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. गंगेच्या खोऱ्यातल्या पश्चिम बंगालचा भाग, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा आणि उत्तराखंडमध्येही आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्येही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. जपानच्या पूर्व भागात कालपासून संततधार पाऊस झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन 6 जणांचा मृत्यू झाला आहे. टोकियोजवळच्या चिबा प्रांतात आज दिवसभरासाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चिबा आणि टोकियोच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. टोरांटो इथं काल रात्री झालेल्या कॅनेडियन खुल्या टेनिस स्पर्धेत पोलंडच्या 7व्या मानांकित इगा श्वियांकिता हिनं 2ऱ्या मानांकित एलेना रायबिकिना हिचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करून महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं. श्वियांतिकाचं हे पहिलं विजेतेपद असून आता ती अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार. स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध विभागांमधल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार. सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. आणि उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू, 14 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: समाचारों के बाद फिर एक बार शुरू हो गया है कार्यक्रम हिट एंड हॉट. रोशनी आपके साथ है और अब कुल मिलाकर हमारे पास 3 गानों का वक्त है. 20 मिनट है, इसके बीच बहुत कुछ होने वाला है. लेकिन इंदौर से अजय साखरे जो हमारे लिसनर सुन रहे हैं, उन्होंने भी बहुत कोशिश की, बहुत अलग अलग पर्याय हमें बताए. उसमें से एक गाना जो है अब हम सभी मिलकर सुनने वाले हैं, जब तक है जान फिल्म का गाना श्रेया घोषाल और मोहित चौहान की आवाज़ों में. और उसके बाद शादी के साइड इफेक्ट्स फिल्म से ये गाना है, बहुत अलग है. कई दिनों बाद ये गाना सुनने का मौका मिलेगा, तो सभी साथ मिलकर एंजॉय करते हैं. ओनली ऑन 107.1 FM रेनबो. गाना अब श्रेया घोषाल और मोहित चौहान की आवाज में.

0: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही. रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धमाल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही. चला दोस्त हो बोलू काही.
1: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही.
2: 107.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमाची आता सुरुवात होते आहे, आणि कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहे मी अंजली.

स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांच्या आवाजातली ही रचना, श्रीपाद जोशी यांचे शब्द आणि निलेश मोहरीर यांचं संगीत. आणि या गाण्यासह आजच्या आपल्या चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमाची सुरुवात तर एकदम बहारदार झालेली आहे. आता यापुढचे सगळे कार्यक्रम तुम्हाला असेच छान छान गाण्यांचे आणि छान छान बोलण्याचे असणार आहेत, कारण आपल्या कार्यक्रमात अर्थातच सुंदर गाणी असणार आहेत आणि त्या जोडीलाच वेगवेगळ्या विषयांवर आपण कार्यक्रमामध्ये बोलणार सुद्धा आहोत. तर आत्ता तुम्हाला सांगते की एकूण आपल्या कार्यक्रमांमध्ये आज काय काय असणार आहे. सांजेच्या पारी हा जो आपला कार्यक्रम 4 वाजता असतो, तर या कार्यक्रमामध्ये सुंदरी आणि मुंबईतल्या खाद्यपदार्थांची वेगवेगळी नावं यांची काय गंमत जम्मत होते त्याविषयी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. त्याआधी सप्तरंगी साथ हा जो आपला कार्यक्रम असतो 3:10 या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध साहित्यिक जयवंत दळवी यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्या पुस्तकांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याआधी चला दोस्त हो बोलू काहीमध्ये छान छान गाणी असणार आहेत आणि त्या जोडीलाच एक छानसा विचार सांगणार आहे. वेगवेगळ्या गोष्टींविषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत. तर या सगळ्यासाठी ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो.

0: श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झालेल्या भारतीय नौदल पश्चिम कमान बँड पथकानं सादर केलेला नौसेना स्वरवंदना या आमंत्रित श्रोत्यांच्या समक्ष पार पडलेल्या कार्यक्रमाचा संपादित भाग आपण ऐकू शकाल दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11:05 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसेच संध्याकाळी 5:03 आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनीवर.
1: 107.1 MHz तुम्ही ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. चला दोस्त हो बोलू काही हा कार्यक्रम सुरू आहे आणि या कार्यक्रमामध्ये बऱ्याचदा मी तुम्हाला एखादा छानसा विचार सांगत असते. आजच्या कार्यक्रमामध्ये जो विचार आहे तो स्वातंत्र्याशी संबंधित असाच विचार आहे, कारण आता आपल्या आजूबाजूला सगळीकडे स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या निमित्ताने काही ना काहीतरी गोष्टी घडत आहेत आणि खूप देशभक्ती आणि सगळ्यांनी भारावलेलं असं सुंदर वातावरण आहे. तर त्यामुळे त्याच्याशी संबंधित स्वातंत्र्याशी संबंधित असाच एक विचार किंवा सुविचार आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सांगणार आहे. तो सुविचार असा आहे, स्वातंत्र्य आणि जबाबदारी या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात, त्यामुळे स्वातंत्र्य मिळावं किंवा आपल्याला स्वातंत्र्य असावं अशी आपली स्वतःची अपेक्षा असेल तर त्याबरोबरच येणारी जबाबदारी देखील पेलण्यासाठी आपण आपल्याला स्वतःला सक्षम करायला हवं. आणि जेव्हा आपण जबाबदारीनं वागू, एक जबाबदार नागरिक बनू, त्यावेळेला आपसुकच स्वातंत्र्याचा मान ठेवणं आणि ते व्यवस्थितपणे साजरं करणं हे आपण करू शकतो.

चला दोस्त हो बोलू काही हा कार्यक्रम तुम्ही ऐकता 107.1 मेगाहर्ट्झ FM रेनबोवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा. कार्यक्रमाविषयी तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवायच्या असतील तर 022-4515-4132 किंवा 022-4515-4133 हे आपले दूरध्वनी क्रमांक आहेत आणि आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657-6610-71. मगाशी मी जो एक सुविचार आपल्या कार्यक्रमामध्ये सांगितला तो आवडल्याचं आपल्याला अनेक श्रोत्यांनी सांगितलेलं आहे दूरध्वनीच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, तर त्या सगळ्यांचे मनापासून आभार आहेत. आणि असे हे विचार जेव्हा आपण कुठे ऐकतो किंवा वाचतो त्यावेळेला जर आपण त्याच्यावर विचार केला आणि आपल्या आपल्या परीने जर आपल्याला त्याच्यावर काही काम करता आलं तर मला वाटतं ती खरंच खूप मोठी गोष्ट ठरू शकते. उद्या आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आणि प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अत्यंत अभिमानास्पद असा हा दिवस आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हर घर तिरंगा अभियान सध्या सुरू आहे. आपल्याही घरामध्ये तिरंगा फडकावून आपण या अभियानामध्ये जरूर सहभागी व्हा. घरातल्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच मनात तिरंग्याचं प्रेम, देशभक्ती आणि देशाभिमान या भावना असतातच. आपल्या तिरंग्याकडे पाहताना अभिमानाने आपला ऊर नेहमीच भरून येतो.

चला दोस्तों हो बोलू काही मध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवर बोललो, छान छान गाणी पण ऐकली, पण आता मात्र चला दोस्तों हो बोलू काहीच्या सांगतेकडे आपण जातोय. आणि या कार्यक्रमाची जरी सांगता होत असली तरी पुढचे आपले कार्यक्रम आहेतच. यानंतर ठीक 3 वाजता आपण ऐकू शकणार आहोत मराठी बातम्या, प्रादेशिक बातम्या, आणि त्यानंतर 3:10

आपल्याला चला दो आपल्या सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये पुन्हा भेटायचंच आहे. आत्ताच्या कार्यक्रमामध्ये दूरध्वनीच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही श्रोत्यांनी प्रतिक्रिया कळवलेल्या आहेत. किशोर पवार, शंकर चाटे, त्यानंतर प्रणव शिंदे, गौतम भिंगारडे, विठ्ठल मसलेकर, शुभांगी कारेकर, श्रेय राऊत, चंद्रशेखर मुळेकर, अविनाश दिवेकर, प्रमोद राऊत, विजयेंद्र घटोळ, प्रकाश कुलकर्णी, संध्या गावकर, अरुण गावकर, अशोक पाटील, शुभलक्ष्मी मस्तकार, पंकज मोहोड, प्रकाश शिंदे, रामदास तांबे, दीपा पालकर, फिरोज सिगनपोरिया, या सगळ्यांनी कार्यक्रम आवडल्याचं आवर्जून सांगितलेलं आहे. आणि तुम्हालाही तुमच्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय कळवण्यासाठी मगाशीच मी दूरध्वनी क्रमांक आणि व्हॉट्सअप क्रमांक सुद्धा सांगितलेले आहेत. आता याबरोबरच चला दोस्तो बोलू काहीची सांगता होतीये. ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो.

107.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. यानंतर ठीक 3 वाजता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 3:10 सप्तरंगी साथ या आपल्या कार्यक्रमात पुन्हा आपली भेट होईलच. तेव्हा ऐकत रहा FM रेनबो.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार। स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध विभागांमधल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदक जाहीर। पदक विजेत्यांमध्ये राज्यातल्या 79 जणांचा समावेश। यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार, सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधातला मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द। आणि गडचिरोलीतल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं मागवला अहवाल। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत। आज संध्याकाळी 7 आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल, त्यामुळे आकाशवाणीवरचं संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र आज 7:15 प्रसारित होणार आहे। राष्ट्रपतींच्या या संदेशाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल। 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे, त्यानंतर ते देशाला उद्देशून संबोधन करतील। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे। देशाचा मुख्य कार्यक्रम लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होईल। यावेळी ध्वजारोहणासाठी कॅप्टन सोनिया सिंग चौहान प्रधानमंत्र्यांना सहाय्य करतील। त्यानंतर 21 तोफांची सलामी दिली जाईल। यावर्षी पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर वंदे मातरम या राष्ट्रगीताचं गायन होईल, त्यानंतर राष्ट्रगीत गायलं जाईल। भारतीय सैन्य दलातले जवान, माय भारतचे स्वयंसेवक यासह मुले मुली मिळून 2500 जण यावेळी उपस्थित असतील। याशिवाय प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, मुद्रा योजना, पीएम स्वनिधी योजनेचे लाभार्थी, भारत टॅक्सीचे चालक असे 5000 विशेष पाहुणे यासाठी विशेष निमंत्रित आहेत। संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात स्वागत समारंभाचं आयोजन करणार आहेत। यासाठीच्या निमंत्रण पत्रिकेत वारली चित्रकलेचा समावेश आहे। या समारंभात लावणी नृत्य, सोंगी मुखवटे सादर केले जाणार आहेत। याशिवाय गोंधळ, जागरण, वाघ्या मुरळी परंपरेतले लोककलाकार यात सहभागी होणार आहेत। या पाहुण्यांसाठी आयोजित मेजवानीच्या टेबलावर खण ठेवला जाणार आहे, तर खाद्यपदार्थांमध्ये वडापाव, पातोळे यांचा समावेश आहे।
0: आज 14 ऑगस्ट, आजचा दिवस संपूर्ण देशात फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून पाळला जातो। आजच्या फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फाळणीच्या काळात जीव गमावलेल्या नागरिकांच्या स्मृतीला आदरांजली वाहत त्यांच्या धैर्याचं स्मरण केलं। हा दिवस भारताच्या फाळणीच्या त्या शोकांतिकेची आठवण करून देतो। घर, कुटुंबीय, संपत्ती गमावल्यानंतरही असंख्य नागरिकांनी पुन्हा आपलं जीवन उभं करण्याचा निर्धार दाखवला। त्यांच्या संघर्ष, धैर्य, त्याग आणि जिद्दीचं स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयानं पोलीस दल, अग्निशमन सेवा, होमगार्ड्स, नागरी संरक्षण आणि सुधार सेवा विभागात

एकूण 1,057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं आज एकूण 301 शौर्य पदकांची यादी जाहीर केली. यात पोलीस दलातल्या 272 पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन सेवा विभागातल्या 29 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जीव आणि मालमत्तेचं रक्षण करणं, गुन्हे रोखणं किंवा गुन्हेगारांना पकडणं यासाठी उल्लेखनीय धैर्य दाखवल्याबद्दल शौर्य पदकं दिलं जातं. तसंच एकूण 92 राष्ट्रपती पदकं जाहीर करण्यात आली असून यामध्ये पोलीस सेवेसाठी 83, अग्निशमन सेवेसाठी 4, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेसाठी 3 आणि सुधार सेवा विभागासाठी 2 पदकांचा समावेश आहे. यासह उत्कृष्ट सेवेसाठी एकूण 664 जणांना पदकं जाहीर करण्यात आली असून यात पोलीस दलातल्या सेवेसाठी 606, अग्निशमन सेवेसाठी 28, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेतल्या 18 आणि सुधार सेवा विभागातल्या 12 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पदक विजेत्यांमध्ये राज्यातल्या 79 जणांचा समावेश आहे. यापैकी 20 जणांना शौर्य पदकं, 3 जणांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदकं, 37 जणांना उत्कृष्ट सेवेसाठी पदकं जाहीर झाली आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात विविध जिल्ह्यात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. भंडारा जिल्ह्यात हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आज भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेकडून सांगली शहरात सायकल आणि ई बाईक रॅली काढण्यात आली. रत्नागिरीतही हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आज तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. या पदयात्रेत पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह विद्यार्थी, महिला आणि नागरिक सहभागी झाले होते. यवतमाळमध्येही तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी हातात घेतलेला 250 फूट लांबीचा तिरंगा ध्वज या पदयात्रेचं आकर्षण ठरला. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 2011 झालेल्या जनगणनेच्या वेळी केवळ अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध होता. गेल्या वेळेच्या जनगणनेत एकूण 29 प्रश्न नागरिकांना विचारले गेले होते. यावेळी ही संख्या 40 झाली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल. यात यंदा कोविड लस घेतल्याचं ठिकाण, एकूण बँक खात्यांची संख्या, मोबाईल, आधार, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आणि वाहन परवाना याचीही माहिती विचारली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या मानहानीकारक वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेला खटला सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केला. या प्रकरणात आवश्यक असलेली कायदेशीर मंजुरी घेतली नसल्याचं सांगत न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या पीठानं हे आदेश दिले. उत्तर प्रदेश सरकारनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातही मंजुरीचा कोणताही उल्लेख नसल्याचं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आणि तक्रारदाराच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं. त्यानंतर न्यायालयानं हा खटला रद्द केल्याचा आदेश दिला. अकोला जिल्ह्यात भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या एका सभेत राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत मानहानीकारक वक्तव्य केल्याचं सांगत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती. गडचिरोलीमध्ये जप तलाई इथल्या आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांना आयोगानं नोटीस बजावली असून 2 आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील आश्रमशाळांमध्ये गेल्या 2 वर्षात 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दिली. हे मृत्यू
सर्पदंश, सिकलसेल, गंभीर आजार, अपघात आणि आत्महत्यांमुळे झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. राज्य सरकारतर्फे आदिवासी समाजातील मुलांसाठी 500 शासकीय आणि 513 अनुदानित निवासी आश्रमशाळा चालवल्या जातात. गेल्या 2 वर्षात शासकीय आश्रमशाळेत 384 तर अनुदानित आश्रमशाळांमध्ये 200 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार. स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध विभागांमधल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदक जाहीर. पदक विजेत्यांमध्ये राज्यातल्या 79 जणांचा समावेश. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार. सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधातला मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. आणि गडचिरोलीतल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं मागवला अहवाल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: 107.1 MHz वर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो प्रसारण सेवा. सप्तरंगी साथ या कार्यक्रमाची आता सुरुवात होतीय आणि कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी अंजली. शुभ दुपार.

सुप्रसिद्ध साहित्यिक जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या दुर्गी या नाटकावर आधारित उत्तरायण या चित्रपटातलं हे गाणं आत्ताच आपण ऐकलं. आज या गाण्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली कारण जयवंत दळवी यांचा आज जन्मदिवस. जयवंत दळवी हे आपल्याला नाटककार, कथाकार, कादंबरीकार म्हणून माहीत आहेतच, पण बाकी काही साहित्य प्रकारसुद्धा त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने लिहिले होते. त्यांच्या अशाच वेगळ्या पुस्तकांविषयी जाणून घेऊया आजच्या सप्तरंगी साथमध्ये. आत्ता ऐकूया जयवंत दळवींच्या महानंदा या सुप्रसिद्ध कादंबरीवर आधारित त्याच नावाच्या चित्रपटातलं गीत. ऐकत रहा FM रेनबो.

0: नमस्कार, मी आशिष कुलकर्णी आणि तुमचा दिवस स्वरमय करण्यासाठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झ वर FM रेनबो।
1: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या।
2: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे
2: आता 0 रुपये कसे देऊ?
1: अरे हो, विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया।
2: हो नक्की। PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in।
3: हर घर सूर्य घर।
4: 107.1 मेगाहर्ट्झ वर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा। सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू आहे आणि आज सुप्रसिद्ध साहित्यिक जयवंत दळवी यांच्या साहित्याविषयी आपण कार्यक्रमामध्ये बोलतो आहोत। जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या कथा, कादंबरी किंवा नाटकांव्यतिरिक्तच्या पुस्तकांविषयी आज बोलत असताना सगळ्यात आधी आठवण होती आहे ती पुलं एक साठवण या पुस्तकाची। सुप्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या वयाच्या 60 पूर्तीनिमित्त हा गौरवग्रंथ तयार केला गेला आणि त्याचं संपादन जयवंत दळवी यांनी केलं होतं। अत्यंत परिश्रमाने पुलंचे लेख, पुलंनी लिहिलेली पत्रं वगैरे जमवून उत्तम प्रकारे संपादित केलेलं असं हे अतिशय वाचनीय पुस्तक आहे। आणि आता या पुस्तकाच्या निमित्ताने आपण पुलंची सुद्धा आठवण काढलीच आहे, तर पुलंनी संगीतबद्ध केलेलं गाणं तुम्हाला ऐकवते। ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झ FM रेनबो।

0: श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झालेल्या भारतीय नौदल पश्चिम कमान बँड पथकानं सादर केलेला नौसेना स्वरवंदना या आमंत्रित श्रोत्यांच्या समक्ष पार पडलेल्या कार्यक्रमाचा संपादित भाग आपण ऐकू शकाल दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11:05 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसेच संध्याकाळी 5:03 आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनीवर।
1: १०७.१ MHz तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा आणि सप्तरंगी साथ हा आपला कार्यक्रम सुरू आहे। जयवंत दळवी यांच्याविषयी आज आपण बोलतो आहोत कार्यक्रमात। जयवंत दळवी हे लेखक म्हणून मोठे होतेच, एखादी कथा किंवा कादंबरी किंवा नाटक लिहिताना त्यातल्या व्यक्तिरेखा, त्यांचं भावविश्व हे फार परिणामकारकतेने ते मांडत असत आणि म्हणूनच त्यांची सगळीच नाटकं किंवा त्यांच्या सगळ्याच कादंबऱ्या प्रेक्षकांना, वाचकांना अतिशय भावल्या। दळवी लेखक म्हणून उत्तम होतेच, पण ते उत्कृष्ट मुलाखतकारसुद्धा होते। त्यांनी अनेक नामवंत साहित्यिकांच्या मुलाखती घेतल्या होत्या आणि त्याच मुलाखतींवर आधारित साहित्यिक गप्पा 10 साहित्यिकांशी हे पुस्तक आहे, ते सुद्धा अत्यंत वाचनीय आहे। आणखीनही त्यांच्या साहित्याविषयी आपण बोलणार आहोत, त्याआधी पुन्हा एकदा ऐकवते पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजातली रचना। ऐकत रहा FM रेनबो।

सप्तरंगी साथमध्ये आज आपण सुप्रसिद्ध साहित्यिक जयवंत दळवी यांच्याविषयी बोलतो आहोत. जयवंत दळवी जेव्हा अमेरिकेला गेले होते तेव्हा तिथल्या वास्तव्यातल्या अनुभवांवर त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे लोक आणि लौकिक. त्याच्या मलपृष्ठावर अनंत काणेकरांनी लिहिलंय की सामान्य अमेरिकन नागरिकालाही अगदी अनोळखी पाहुण्याला घरी बोलावणं आणि जेवायला घालणं किती आवडतं याचं वर्णन दळवींनी केलं आहे. अमेरिकन कुटुंब शेतकरी कुटुंबात ही प्रकरणं या दृष्टीने वाचण्यासारखी आहेत. अमेरिकन जीवनातल्या वरवरच्या विसंगतीची, अमेरिका हे एक अगदी तरुण राष्ट्र आहे ही गोष्ट लक्षात घेतली की सहज संगती लागते. अमेरिकेच्या ह्या तारुण्याची जाणीव श्री दळवी यांचे हे हलके फुलके चुरचुरीत लेख देतात. विनोदाची फोडणी वाक्यावाक्याला दिलेली असल्यामुळे सर्वच प्रकरणं जितकी हलकी फुलकी तितकीच खमंग झाली आहेत. हे पुस्तक वाचायला घेतलं की वाचून पूर्ण होईपर्यंत हातावेगळं करावंसं वाटत नाही असं स्वतः अनंत काणेकरांनीच म्हटलं असल्यामुळे मला असं वाटतंय की आणखी या पुस्तकाविषयी मी काही बोलण्याची गरजच नाही आहे. त्यामुळे आता लगेचच पुढच्या गाण्याकडे वळतो आहोत आपण. सुप्रसिद्ध कवी बाभ बोरकर यांची रचना तुम्हाला ऐकवते आहे राधा मंगेशकर यांच्या आवाजात. ऐकत रहा FM रेनबो.

107.1 मेगाहर्ट्झ वर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू आहे. आजच्या सप्तरंगी साथमध्ये सुप्रसिद्ध साहित्यिक जयवंत दळवी यांच्या कथा, कादंबरी किंवा नाटक ह्यांच्या व्यतिरिक्त लिहिलेल्या अशा पुस्तकांविषयी किंवा त्या साहित्याविषयी आपण विशेषत बोलतो आहोत. जयवंत दळवींची एक माणूस म्हणून आणि एक साहित्यिक म्हणूनही ओळख करून देणारं पुस्तक म्हणजे आत्मचरित्राऐवजी हे पुस्तक. या पुस्तकातले माझ्या कुटुंबात मी, दादरचे दिवस, आठवणीतील वास्तू असे लेख आपल्याला दळवींविषयी एक माणूस म्हणून बरंच काही सांगतात. आपुले मरण पाहिले म्या डोळा या लेखात दळवी स्वतःच्याच मरणाकडे मिश्किलपणे पाहतात. द वर्ल्ड इज लाईक धिस या लेखात त्यांनी USS मध्ये नोकरी करत असतानाच्या काळात अमेरिकन अधिकाऱ्यांचे जे अनुभव त्यांना आले त्याविषयी लिहिलं आहे. एकूणच जयवंत दळवींविषयी जर आपल्याला विस्तृतपणे जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्कीच मदत करतं.

जयवंत दळवींविषयी बोलत असताना ठणठणपाळीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. साहित्यिक विश्वातल्या गोष्टींविषयी विनोदी चिमटे काढणारं खुसखुशीत लेखन करणारा हा ठणठणपाळ कोण बुवा, हा प्रश्न ठणठणपाळचे लेख प्रसिद्ध होण्याच्या काळात साहित्यिक आणि सर्वसामान्य वाचक अशा दोन्ही बाजूंना पडलेला होता. बऱ्याच कालावधीनंतर रहस्यभेद झाला आणि या ठणठणपाळ म्हणजे जयवंत दळवी हे समोर आलं. अतिशय खुसखुशीत, मिश्किल आणि विनोदाचा उत्तम नमुना म्हणता येईल असं हे ठणठणपाळाचं लेखन. निवडक ठणठणपाळ आणि आणखी ठणठणपाळ या पुस्तकांमध्ये जयवंत दळवींचे हे ठणठणपाळांनी लिहिलेले सगळे लेख आपल्याला वाचायला मिळतात. आणखीनही त्यांच्या साहित्याविषयी बोलणार आहोत, त्याआधी तुम्हाला ऐकवते लता मंगेशकरांच्या आवाजातली रचना. ऐकत रहा FM रेनबो

107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू आहे. आजच्या कार्यक्रमात आपण सुप्रसिद्ध साहित्यिक जयवंत दळवी यांच्याविषयी जाणून घेतो आहोत. विशेषतः त्यांच्या साहित्याविषयी आज आपण बोलतोय. जयवंत दळवींना साहित्यसृष्टीत वावरत असताना अनेक लोक भेटले. लेखक, कवी, नाट्यदिग्दर्शक, प्रकाशक अशा अनेकांविषयी दळवींनी परममित्र या त्यांच्या पुस्तकात लिहिलंय. ही सगळी व्यक्तिचित्रं वाचनीय आहेत. जयवंत दळवी यांनी नाटक, कथा, कादंबऱ्या यांच्या व्यतिरिक्त लिहिलेल्या पुस्तकांविषयी आपण जाणून घेतलंच, पण त्यांच्या साहित्याविषयी, त्यांच्याविषयी काही पुस्तकं इतर साहित्यिकांनी संपादित केली आहेत किंवा इतर साहित्यिकांनी सुद्धा लिहिली आहेत आणि ती देखील अर्थातच वाचनीय आहेत. तर ही पुस्तकं कोणती आहेत त्याविषयी सुद्धा थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. पण आत्ता तुम्हाला लगेच ऐकवते मुक्ता चित्रपटातली एक रचना. ऐकत रहा FM रेनबो

0: नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि आपण ऐकत आहात इंद्रधनुष्याचे सात रंग एफ एम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्स.
1: सप्तरंगी साथ कार्यक्रमाच्या सांगतेकडे आपण जातो आहोत, पण मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की जयवंत दळवी ह्यांच्याविषयी किंवा त्यांच्या साहित्याविषयी इतर साहित्यिकांनी लिहिलेली किंवा संपादित केलेली जी पुस्तकं आहेत तर त्यांच्याविषयी सुद्धा सांगणार आहे. तर सुभाष भेंडे यांनी संपादित केलेलं बेस्ट ऑफ जयवंत दळवी, त्यानंतर मुकुंद टाकसाळे यांनी संपादित केलेलं जयवंत दळवी यांचा विनोदनामा आणि मंगला आठलेकर यांनी लिहिलेलं जयवंत दळवींविषयी ही पुस्तकंसुद्धा आपल्याला जयवंत दळवींबद्दल खूप काही सांगणारी आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी आपल्याला ही पुस्तकंसुद्धा अर्थातच खूप उपयुक्त ठरतात. आजच्या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध साहित्यिक जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या कथा कादंबरी किंवा नाटकांव्यतिरिक्तची जी पुस्तकं आहे किंवा त्यांची जी साहित्य संपदा आहे त्याविषयी आपण जाणून घेतलं. आणि आता मात्र आपण सप्तरंगी साथ या आपल्या कार्यक्रमाच्या सांगतेकडे जातो आहोत. आता लगेचच तुम्हाला ऐकवते आहे लता मंगेशकरांच्या आवाजातली रचना. ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्स एफ एम रेनबो.

0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झालेल्या भारतीय नौदल पश्चिम कमान बँड पथकानं सादर केलेला नौसेना स्वरवंदना या आमंत्रित श्रोत्यांच्या समक्ष पार पडलेल्या कार्यक्रमाचा संपादित भाग आपण ऐकू शकाल दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11:05 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसेच संध्याकाळी 5:03 आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनीवर।
1: १०७.१ MHz तुम्ही ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा। सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये आज आपण सुप्रसिद्ध साहित्यिक जयवंत दळवी यांच्या वेगवेगळ्या साहित्यकृतींविषयी जाणून घेतलं आणि आता याबरोबरच आपल्या सप्तरंगी साथ या कार्यक्रमाची इथेच सांगता होते। यानंतर ठीक 3:58 तुम्ही ऐकू शकणार आहात ठळक बातम्या आणि त्यानंतर 4 सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये RJ सुंदरी तुमच्याबरोबर असेल, तेव्हा अवश्य ऐकत रहा FM रेनबो।

नमस्कार, मी प्रियांका बर्वे. अशा सुंदर सुंदर जुन्या नवीन मराठी गाण्यांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा 107.1 MHz वर FM रेनबो.

नमस्कार, ऐकूया ठळक बातम्या. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत. आज संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. त्यामुळे आकाशवाणीवरचं संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र आज 7:15 प्रसारित होणार आहे. राष्ट्रपतींच्या संदेशाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल. स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयानं पोलीस दल, अग्निशमन सेवा, होमगार्ड्स, नागरी संरक्षण आणि सुधार सेवा विभागातल्या एकूण 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली आहेत. पदक विजेत्यांमध्ये राज्यातल्या 79 जणांचा समावेश आहे. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली. यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय दिला आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 71 अंकांची घसरण झाली आणि तो 78,009 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 30 अंकांची घसरण नोंदवत 24,366 अंकांवर बंद झाला. याबरोबरच ठळक बातम्या संपल्या. नमस्कार.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: आता कार्यक्रम सुरू झालाय सांजेच्या भारी, त्यात आहेत गप्पान गाणी लय भारी. आणि तुमच्या संगठाय आर जे सुंदरी, तवा राम राम मंडळी.

0: काल श्रावण महिना सुरू झालाय आणि ऊन पावसाचा खेळ पण सुरू झालाय. यंदाचा उन्हाळा एवढा तेज होता का आता श्रावणाचं ऊन मला झेपना असं म्हणूच शकत नाही. पण काही म्हणा, श्रावणाची खरी मजा आमच्या तिकडं गावाकडंच. सगळी व्रत वैकल्य अजून सुद्धा तिकडं अगदी केली जातात आणि मला ते वातावरण फार आवडतं. गोडाधोडाचे पदार्थ, पूजेसाठी वेगवेगळी फुलं, नटून थटून मिरवणाऱ्या बाया, पावसानं 2 महिने आलेली मरगळ कुठल्या कुठं पळून जाते बघा. आता झकासराव पहिल्यांदा श्रावणात माझ्याबरोबर माझ्या गावी आले होते तेव्हा मज्जाच झाली होती. ती काय मज्जा झाली होती ती सांगते, पण त्याआधी एक मजेदार गाणं ऐकवते.
1: रंगू बाजारला जाते जाऊ द्या, रंगू बाजारला जाते जाऊ द्या, दही टिक्का याने ते घेऊ द्या, दही टिक्का याने ते घेऊ द्या, रंगू बाजारला जाते, रंगू बाजारला जाते, रंगू बाजारला जाते जाऊ द्या, रंगू बाजार

0: रंग बाजार न जाते जाऊ जा
1: अंगाची आली तरी आम्ही सांगत होतो हो गेली सत्ता अंगाची आली लाज रंगोची माझ्या काय होणार
0: रंगू माझा

नेमका श्रावण सुरू झाला होता, दुसऱ्या दिवशी नागपंचमी होती. अंजावाई घरी आले म्हणून माझी आई कौतुकानं कडबू करते म्हणाली. झकासराव तिच्या समोर वा वा छान छान म्हणले. पण नंतर आम्ही दोघं बोलत असताना म्हणले का कडबा तर जनावरांना देतात ना, मग आई माझ्यासाठी काय स्पेशल कडबा करणार काय? मला तर का आधी काही कळलंच नाही. पण नंतर झकासरावांचा कडबू आणि कडबामध्ये झालेला गोंधळ देण्यात आला. म्हणला अवो, कडबू म्हणजे पुरणाची वाफवून केलेली करंजी, नागपंचमीला खास करतात ती, आणि कडबा म्हणजे जनावरांचा चारा. हे ऐकून झकासराव खो खो हसत सुटले. दुसऱ्या दिवशी जेवाय बसल्यावर पानातले कडबू बघितल्यावर आधी त्यांचा कडबू आणि कडबा यात कसा घोटाळा झाला ते बैजूवर सगळं सांगितलं, आणि मग सगळ्यांनाच हसू आलं.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झालेल्या भारतीय नौदल पश्चिम कमान बँड पथकानं सादर केलेला नौसेना स्वरवंदना या आमंत्रित श्रोत्यांच्या समक्ष पार पडलेल्या कार्यक्रमाचा संपादित भाग आपण ऐकू शकाल दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11:05 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसेच संध्याकाळी 5:03 आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनीवर.

आता मग अशी मी सांगितलं तसे झकासराव गावाकडं आल्यावर त्यांचे शब्दांचे घोटाळे अजून पण होतात. माझे पण नवीन नवीन मुंबईत आल्यावर फारच गोंधळ व्हायचे. मागच्या कार्यक्रमात मी तुम्हाला सांगितलं होतं ना, कमी मुंबईत नवीन असताना एकदा भर पावसात मी आणि झकासराव मरीन ड्राईव्हला फिरायला गेलतो. तर त्या दिवशी मरीन ड्राईव्हला भटकत आम्ही दोघं खूप भिजलो. मग झकासराव म्हणलं का भुट्टा खाऊया का. म्हणलं म्हणजे काय. मला आपलं पावसात कांदा भजी खातात ते माहिती. झकासराव चालता चालता एका गाडीपाशी थांबलं. बघितलं तर मक्याची पिवळी धम्म कंस हारीनं मांडून ठेवली होती आणि एक कोळशाची शेगडी पेटून त्यात ती कंस तो दादा मस्तपैकी भाजून देत होता. असं छान भाजलेलं गरमागरम कणीस त्याच्यावर मस्त मीठ मसाला लावलेला आणि लिंबाची फोड फिरवलेली. माझ्या तर आत्ता हे सांगताना सुद्धा तोंडाला पाणी सुटतंय बघा. कणीस खाता खाता म्हणलं का आता मक्याचं कणीस खाल्ल्यावं तुमचा तो भुट्टा का काय तो कधी खायचा. हे ऐकून झकासराव भर रस्त्यात हसत सुटले. म्हणले का सुंदरे अगया, अशा भाजलेल्या कणसालाच भुट्टा म्हणतात. आता मला काय माहीत.

त्या दिवशी का नाही गरमागरम भुट्टा खाऊन मजा आली होती. पण खरं सांगू का, पावसात भिजलं आणि भजी नाही खाल्ली तर काही मजाच नाही. गावाकडं आम्ही अशी पावसाची झड लागली का भज्यांच्या तयारीलाच लागायचो. कांदा, बटाटा, घोसाळी, ओव्याची पानं सगळ्या प्रकारची भजी करायचो. छकासरावांना म्हणलं का भुट्टा छानच होता पण मला भजी पाहिजेत. तर चालत चालत पुढं गेलो तर वडापाव भजीपावची गाडी दिसली. तिच्या भावती ही गर्दी. वडापाव तर मुंबईची जान आहे आणि त्यात एवढा मुसळधार पाऊस असल तर वडापाव खायला आणखी मजा. त्यामुळं बरीच लोक गाडीभोवती जमली होती. त्यामुळं झकासरावांनी तिथनंच ओरडून ऑर्डर दिली, 2 प्लेट खेकडा भजी. एक तर आम्ही समुद्राच्या जवळ बराच येळ होतो, त्यात तो पाण्याचा खारा वास आजूबाजूला होताच. त्यामुळं माझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच आलं आणि मी तेवढ्यात जोरात आरडले का मला नको खेकड्या बिकड्याची भजी, मला कांद्याची भजी पाहिजेत. त्या गाडीभोवती असलेलं सगळं पब्लिक पण हसायला लागलं.

कांद्याचीच हाय तव खा बिनघोर. हे मात्र मला पटलं. मग थोडं घाबरत घाबरतच एक तुकडा तोंडात टाकला आणि खमंग चवीनं जी काय मजा आणली का बाबा बाबा बा. तेव्हापासनं दर पावसाळ्यात ही खेकडा भज्यांची गंमत आठवून आमचा पावसाळा पण खमंग होतो.

मी बघा लगीन करून मुंबईत आल्यावर पहिल्या पहिल्यांदा मी भाजी आणायला जायचे तेव्हा पण माझी गंमतच व्हायची. तर पहिल्यांदा काय झालं का, तीन चार भाज्या घेऊन झाल्यावर त्या भाजीवाल्या मावशींनी विचारलं का मसाला देऊ का. मला काय कळेच ना, म्हणलं आपण भाज्या घेतल्या का त्यांच्यासाठी लागणारा मसाला वाटण बिटन काही या भाजीवाल्यांकडे तयारच असतंय का काय. मी म्हणलं नको, मसाला मी करीन माझा माझा. मग भौतिक मसाला म्हणजे काय ते मला कळलेलंच नाही आहे हे त्या मावशीच्या लक्षात आलं. ती म्हणली का तू मुंबईत नवीन आहेस का. म्हणलं हां. तशी तिनं मला सांगितलं का इथं मिरची कोथमीर आलं कडीपत्ता असं सगळं मिळून घ्यायचं असलं तर त्याला मसाला म्हणतात. मग तिच्याकडनं मी तो मसाला घेतला आणि घरी जाऊन माझ्या माझ्या पद्धतीनं त्याचा भाजीसाठीचा मसाला तयार केला.

0: आशाचा आणखीन पण एक नावानं एका शब्दानं माझी विकेट घेतली होती. मुंबईत आल्यावर पहिल्यांदाच किराणा सामान आणायला दुकानात गेलते. हवे ते दोन चार जिन्नस सांगितले, ते त्या दादानं काढून समोर ठेवले. मुगडाळ पाव किलो म्हणल्यावर तो म्हणे की साधी का छिलका. आता मुगडाळीचा आधी का छिलका म्हणजे काय असतंय तेच कळेना. त्या दादाला ते सांगता येईना आणि मला छिलका म्हणजे काय पदार्थ असेल त्याची कल्पनाच करता येईना. शेवटी त्यानं सालासकट आणि बिनसालाची अशा दोन प्रकारच्या डाळी आणून समोर ठेवल्या आणि म्हणला का यातली कुठली ते सांगा. मग मला कळलं का छिलका म्हणजे साल. तर अशी भाषेची नावांची गंमत जम्मत वेगवेगळ्या भागात होतच असते आणि त्यात मजा पण असते.
1: सांग सांग सांग सांग सांग.

आता मात्र गेल्या काही वर्षात मी एकदम अस्सल मुंबईकर झाली आहे. गावाकडनं कुणी पाहुणे रावळं आलं का त्यांना खरेदीला दादरला मीच घेऊन जाते. व्यवस्थेत

उबीव करून ते ना चांगली खरेदी करून देते. अन दादरचे स्पेशल वडापाव, भजी पाव, मिसळ, कोथिंबीरवडी हे सगळं पण खाऊ घालते. आता काय आहे ना की आत्ता या क्षणाला बाहेर पाऊस आहे का नाही ते हित स्टुडिओत बसून मला कळत नाही आहे. पण या सगळ्या पदार्थांची नावं घेतल्यावर ते खायची इच्छा मात्र झाली आहे. आणि आता ना मस्त भूक पण लागली आहे. पण आता मी काय करणार आहे तर तू मला पुढचं गाणं ऐकवणार आहे.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झालेल्या भारतीय नौदल पश्चिम कमान बँड पथकानं सादर केलेला नौसेना स्वरवंदना या आमंत्रित श्रोत्यांच्या समक्ष पार पडलेल्या कार्यक्रमाचा संपादित भाग आपण ऐकू शकाल दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11:05 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसेच संध्याकाळी 5

0: वाचू अजून 3 मिनिटांनी आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनीवर.
1: आता मात्र कार्यक्रमातून तुमचा निरोप घ्यायची माझी वेळ झालेली आहे. उद्या पहाटे 5 वाजता मराठी कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आणि त्या कार्यक्रमात आपली आरजे मैत्रीण रश्मी वारंग तुमच्याबरोबर असेल, तर तिच्याबरोबर त्या मराठी कार्यक्रमांचा आनंद घ्या. आत्ता 5 वाजता प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर हिंदी कार्यक्रम लव यू जिंदगी. तर उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप खूप खूप मनापासून शुभेच्छा देते आणि सुंदरी आता तुमचा हितच निरोप घेते.

देशवासियांना संबोधित करणार आहेत. आज संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. त्यामुळे आकाशवाणीवरचं संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र आज 7:45 प्रसारित होणार आहे. राष्ट्रपतींच्या संदेशाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल. स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयानं पोलीस दल, अग्निशमन सेवा, होमगार्ड्स, नागरी संरक्षण आणि सुधार सेवा विभागातल्या 1,057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली आहेत. पदक विजेत्यांमध्ये राज्यातल्या 79 जणांचा समावेश आहे. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली. यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय दिला आहे. जनगणनेच्या 2 टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या मानहानीकारक वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेला खटला सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केला. या प्रकरणात तक्रारदारांनी आवश्यक असलेली कायदेशीर मंजुरी घेतली नसल्याचं सांगत न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या पीठाने हे आदेश दिले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 71 अंकांची घसरण झाली आणि तो 78,009 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 30 अंकांची घसरण नोंदवत 24,366 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7:15 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशवासियांना संबोधित करणार. देशातील 1057 अधिकारी कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर. महाराष्ट्रातील 82 अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव. जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल. 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या 7 महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबवलं जाणार. आणि यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार. सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. आता सविस्तर बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहे. आज संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. राष्ट्रपतींच्या या संदेशाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल. स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी 7 वाजता ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतील. नागपुरात स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा उद्या पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय इथं पार पडणार आहे. तर नागपूर महानगरपालिकेतर्फे उद्या सकाळी 8:05 मनपा मुख्य कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. भारतीय वायुसेनेच्या अनुरक्षण कमान मुख्यालयातर्फे उद्या संध्याकाळी 4:30 नागपूरच्या कविवर्य सुरेश भट सभागृहात विशेष देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

0: कार्यक्रमात भारतीय वायुसेनेचे क्रमांक 5 बँड देशभक्तीपर गीतांचं सादरीकरण करतील. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देशातील पोलीस, अग्निशमन, नागरी संरक्षण आणि होमगार्ड तसंच सुधारणात्मक सेवांमध्ये उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या एकूण 1057 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 82 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असून विविध क्षेत्रात बजावलेल्या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. कर्तव्य बजावताना जीवित आणि मालमत्तेचं रक्षण करणारे, गुन्हे रोखणे अथवा गुन्हेगारांना अटक करणे यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल शौर्य पदक प्रदान केलं जातं. यंदा देशभरात एकूण 301 शौर्य पदकं जाहीर करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातील 20 पोलीस कर्मचारी आणि 13 अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सेवेतील विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल 92 राष्ट्रपती पदकं जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 3 पोलीस अधिकारी कर्मचारी आणि 2 सुधारात्मक सेवा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसंच देशभरात 1664 पदकं गुणवत्तापूर्ण सेवेसाठी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 37 पोलीस कर्मचारी, 2 अग्निशमन सेवा कर्मचारी, 3 नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवा कर्मचारी आणि 2 सुधारात्मक सेवा कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. आज 14 ऑगस्ट, आजचा दिवस संपूर्ण देशात फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून पाळला जातो. फाळणीच्या काळात जीव गमावलेल्या नागरिकांच्या स्मृतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहत त्यांच्या धैर्याचं स्मरण केलं. फाळणीच्या वेदना सोसलेल्या नागरिकांचा जीवन प्रवास मानवी जिद्द आणि सामर्थ्याची आठवण करून देतो. तसंच हा दिवस देशातील सौहार्द आणि बंधुभाव जपण्याचा संकल्प अधिक दृढ करो आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी सर्वांनी एकजुटीनं कार्य करावं अशी अपेक्षा त्यांनी संदेशातून व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात जप्तलाई आश्रमशाळेमधल्या वसतिगृहात सर्पदंशामुळे झालेल्या 3 विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं दखल घेतली आहे. या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांना आयोगानं नोटीस बजावली असून 2 आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. आश्रमशाळेत खाटांची कमतरता असल्यानं या विद्यार्थिनी जमिनीवर झोपल्या असताना त्यांना सर्पदंश झाला. 3 जखमी विद्यार्थिनीवर रुग्णालयात अद्याप उपचार सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जप्तलाई आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शाळेची पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी अपुऱ्या निवास, स्वच्छतागृह आणि सुरक्षेच्या सुविधांसह अनेक गंभीर त्रुटी समोर आल्याचा दावा त्यांनी केलाय. आश्रमशाळांना अनुदान मिळूनही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याबद्दल त्यांनी आदिवासी विकास विभाग आणि शाळा व्यवस्थापनाला जबाबदार धरत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या सुरक्षित त्याची उपाययोजना करून शाळा सुरू ठेवावी अशी भूमिका मांडली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या मानहानीकारक वक्तव्यांप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेली मानहानीची तक्रार तसंच कनिष्ठ न्यायालयानं बजावलेलं समन्स सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केलं. या प्रकरणात आवश्यक मंजुरी घेतली नसल्याचं सांगत न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या पीठानं हे आदेश दिले. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या एका सभेत राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत मानहानीकारक वक्तव्य केल्याचं सांगत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती. वर्धा अमरावतीतील जलजीवन मिशन सिंचन प्रकल्प आणि ग्रामीण पाठपुराव्याच्या रखडलेल्या कामांबाबत खासदार अमर काळे यांनी दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांची भेट घेतली. निधीअभावी थांबलेली कामं तातडीनं सुरू करण्यासाठी केंद्राचा प्रलंबित निधी आणि कंत्राटदारांची थकीत देयकं त्वरित देण्याची त्यांनी मागणी केली आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचं औचित्य साधून महसूल विभागानं 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या 7 महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. महसूल विभागानं काल या संदर्भातील शासन निर्णय जारी केला. या अभियानाअंतर्गत महसूल प्रशासनातील सर्व खालच्या स्तरापासून ते वरिष्ठ स्तरापर्यंतच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या सर्व प्रकारच्या वसुली दाव्यांचा आणि अपिलांचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानादरम्यान दर 3 महिन्यातून एकदा मंडळ अधिकारी ते जिल्हाधिकारी अशा सर्व स्तरांवर महसूल लोक अदालत आयोजित करणं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बंधनकारक करण्यात आलंय. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगण

आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 2011 झालेल्या जनगणनेच्या वेळी केवळ अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध होता. गेल्या वेळच्या जनगणनेत 29 प्रश्न नागरिकांना विचारले गेले होते. यावेळी ही संख्या 40 झाली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल. यात कोविड लस घेतल्याचं ठिकाण, एकूण बँक खात्यांची संख्या, मोबाईल, आधार, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आणि वाहन परवाना याचीही माहिती विचारली आहे. हर घर तिरंगा यात्रा अभियानाअंतर्गत यवतमाळ शहरात उत्साहात तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. तिरंगा ध्वज हाती घेऊन मोठ्या संख्येनं विद्यार्थी, नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी रॅलीत सहभागी झाले. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळात हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत विविध रेल्वे शाळा आणि रेल्वे वसाहतींमध्ये देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. नैनपूर इथल्या रेल्वे मिश्र उच्च माध्यमिक शाळेच्या सुमारे 400 विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली काढून राष्ट्रीय ध्वजाबाबत जनजागृती केली. अजनी रेल्वे वसाहतीत लिटल स्टेप स्कूल तसंच मोतीबाग, नागपूर आणि डोंगरगड इथल्या रेल्वे शाळांमध्येही हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय रेल्वे कार्यालयात देखील उत्साहात तिरंगा रॅली काढण्यात आली. वंदे मातरम राष्ट्रगीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आणि अखंड भारत संकल्प दिनानिमित्त नागपुरातील महाल इथं सामूहिक वंदे मातरम गायनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात 34 शाळा महाविद्यालयातील 5000 अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक सहभागी झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि महापौर नीता ठाकरे यांच्या उपस्थितीत देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. हवामान. गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांसाठी नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं पुढील काही तासांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय. या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यातील 41 विद्यार्थ्यांनी इस्रोचा विशेष अभ्यास दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून परतल्यानंतर नागपूर विमानतळावर पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी त्यांचं स्वागत केलं. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी इस्रो भेटीतील अनुभव जाणून घेतले. या अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन, उपग्रह तंत्रज्ञान आणि विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्राची प्रत्यक्ष ओळख झाली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज संध्याकाळी 7 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशवासियांना संबोधित करणार. देशातील 1057 अधिकारी कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदक जाहीर. महाराष्ट्रातील 82 अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव. जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल. 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या 7 महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबवलं जाणार. आणि यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार, सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण 6:52 ऐकू शकाल. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला थोड्याच वेळात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार. पोलीस सीबीआय अग्निशमन होमगार्ड वगैरेतल्या 1057 जणांचा शौर्य आणि सेवापदकांनी गौरव. राज्यातल्या 82 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार. सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधातला मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत. आज संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. त्यामुळं आकाशवाणीवरचं संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र आज 7:15 प्रसारित होणार आहे. राष्ट्रपतींच्या या संदेशाचा मराठी अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल. स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयानं पोलीस दल, अग्निशमन सेवा, होमगार्ड्स, नागरी संरक्षण आणि कारागृह सेवा विभागातल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं आज 301 शौर्य पदकांची यादी जाहीर केली. यात पोलीस दलातल्या 272 पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन सेवा विभागातल्या 29 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जीव आणि मालमत्तेचं रक्षण करणं, गुन्हे रोखणं किंवा गुन्हेगारांना पकडणं यासाठी उल्लेखनीय धैर्य दाखवल्याबद्दल शौर्य पदक दिलं जातं. तसंच 92 राष्ट्रपती पदकं जाहीर करण्यात आली असून यामध्ये पोलीस सेवेसाठी 83, अग्निशमन सेवेसाठी 4, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेसाठी 3 आणि सुधार सेवा विभागासाठी 2 पदकांचा समावेश आहे. यासह उत्कृष्ट सेवेसाठी 664 जणांना पदकं जाहीर करण्यात आली असून यात पोलीस दलातल्या सेवेसाठी 606, अग्निशमन सेवेसाठी 28, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेतल्या 18 आणि सुधार सेवा विभागातल्या 12 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पदक विजेत्यांमध्ये राज्यातल्या 82 जणांचा समावेश आहे. त्यात 3 पोलीस सेवेसाठी राष्ट्रपती पदक, कारागृह सेवेतल्या 2 राष्ट्रपती पदक, 20 पोलीस शौर्य पदक, 13 अग्निशमन शौर्य पदक, 37 उत्कृष्ट

0: सेवेसाठी पोलीस सेवा पदक, दोन जणांना अग्निशमन सेवा पदक, होमगार्डमधल्या तिघांना आणि कारागृह सेवेतल्या दोघांना हे पदक जाहीर झालं आहे. 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर ते देशाला उद्देशून संबोधन करतील. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: देशाचा 80वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. देशाचा मुख्य कार्यक्रम लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी ध्वजारोहणासाठी कॅप्टन सोनिया सिंग चौहान प्रधानमंत्र्यांना सहाय्य करतील. त्यानंतर 21 तोफांची सलामी दिली जाईल. यावर्षी पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचं गायन होईल. त्यानंतर राष्ट्रगीत गायलं जाईल. भारतीय सैन्य दलातले जवान, माय भारतचे स्वयंसेवक यांसह मुली मिळून 2,500 जण यावेळी उपस्थित असतील. याशिवाय प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, मुद्रा योजना, पीएम स्वनिधी योजनेचे लाभार्थी, भारत टॅक्सीचे चालक असे 5,000 विशेष पाहुणे यासाठी विशेष निमंत्रित आहेत. संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात स्वागत समारंभाचं आयोजन करणार आहेत. यासाठीच्या निमंत्रण पत्रिकेत वारली चित्रकलेचा समावेश आहे. या समारंभात लावणी नृत्य, सोंगी मुखवटे सादर केले जाणार आहेत. याशिवाय गोंधळ, जागरण, वाघ्या मुरळी परंपरेतले लोककलाकार यात सहभागी होणार आहेत. या पाहुण्यांसाठी आयोजित मेजवानीच्या टेबलावर खण ठेवला जाणार आहे, तर खाद्यपदार्थांमध्ये वडापाव, पातोळे यांचा समावेश आहे.
0: श्रोते हो, लाल किल्ल्यावरून होणाऱ्या या समारंभाचं थेट प्रक्षेपण सकाळी 7 वाजेपासून आपल्याला आकाशवाणीवरून ऐकता येईल. त्यामुळं सकाळच्या प्रादेशिक बातम्या 6:40 प्रसारित होतील. स्वातंत्र्यदिनानिमित्त उद्या मंत्रालयात सकाळी 9 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे, तर पुण्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 2011 झालेल्या जनगणनेच्या वेळी केवळ अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध होता. गेल्या वेळेच्या जनगणनेमध्ये 29 प्रश्न नागरिकांना विचारले गेले होते. यावेळी ही संख्या 40 झाली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल. यात यंदा कोविड लस घेतल्याचं ठिकाण, एकूण बँक खात्यांची संख्या, मोबाईल, आधार, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आणि वाहन परवाना याचीही माहिती विचारली जाईल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या मानहानीकारक वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेला खटला सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केला. या प्रकरणात आवश्यक असलेली कायदेशीर मंजुरी घेतली नसल्याचं सांगत न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या पीठानं हे आदेश दिले. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही 6 फुटापेक्षा अधिक उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्र, नदी, तलाव यासारख्या नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करायला मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. त्यापेक्षा कमी उंचीच्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित कराव्या लागतील. या प्रकरणी न्यायालयानं निकाल राखून ठेवला आहे. जालना ही सिल्क, स्टील आणि सीड सिटी झाली असून रेशीम उत्पादनातून एक मोठी अर्थव्यवस्था उदयाला येत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज जालना इथं राज्यातल्या पहिल्या रेशीम कोष बाजारपेठ इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस यासारख्या पारंपरिक पिकांऐवजी रेशीम शेतीसारखा फायदेशीर पर्याय स्वीकारण्याचं आवाहन केलं. गेल्या 5 वर्षात राज्यातल्या 36,000 अधिक कंपन्या बंद झाल्याचं लोकसभेतल्या एका उत्तरात स्पष्ट झालं होतं. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. बंद झाल्यांपैकी 76% कंपन्या कधीच सुरू झालेल्या नव्हत्या. एकत्रीकरणामुळे 12% तर विसर्जित झाल्यामुळे 2% कंपन्या बंद झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. नव्या कंपन्यांच्या नोंदणीत दरवर्षी महाराष्ट्र पुढे असतो. गेल्या वर्षी राज्यातल्या

0: 41,000 नव्या कंपन्यांची नोंद झाली असंही ते म्हणाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चाकण MIDC मधल्या समस्यांकडे लक्ष वेधलं होतं. या समस्या मान्य करत उद्योगमंत्री उदय सामंत यांना त्याकडे लक्ष द्यायला सांगितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकरणी परवाच संबंधित यंत्रणांची एक बैठक झाली असून समाधान काढण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन आराखडा निश्चित केल्याचं त्यांनी सांगितलं. ज्येष्ठ कवी दत्तात्रय भास्कर धामणसकर यांचं आज सकाळी डोंबिवली इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. प्राक्तनाचे संदर्भ, बरेच काही उगवून आलेले आणि भरून आलेलं आकाश यासारख्या दर्जेदार कविता संग्रहाच्या माध्यमातून मराठी काव्यविश्वात त्यांनी आपल्या चिंतनशील आशयाचं गारूड निर्माण केलं होतं. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी धामणसकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. गडचिरोलीमध्ये जपतलाई इथल्या आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांना आयोगानं नोटीस बजावली असून 2 आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई गोवा महामार्गावरच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यापेक्षा कामांना प्रत्यक्ष वेग देण्यात यावा असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला थोड्याच वेळात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार. पोलीस, CBI, अग्निशमन, होमगार्ड वगैरेतल्या 1,057 जणांचा शौर्य आणि सेवापदकांनी गौरव. राज्यातल्या 82 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार, सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधातला मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: अभी आप सुन रहे थे मराठी में प्रादेशिक समाचार. 6:55 दिखा रही घड़ी यानी कि वक्त हो गया मंदाजे बयां को यहीं समेटे. ठीक 7 बजे आप सुन पाएंगे स्वतंत्रता दिन की पूर्व संध्या पर माननीय राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मू द्वारा राष्ट्र को दिया गया संदेश हिंदी और अंग्रेजी भाषा में. मुझे दीजिए इजाजत, क्योंकि जाएंगे नहीं तो वापस कैसे आएंगे. मीर और आपकी अगली मुलाकात होगी बहुत जल्द. तब तक अपना ख्याल रखिए, खुश रहिए. आप सभी को स्वतंत्रता दिन की ढेर सारी शुभकामनाएं.

0: आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशातल्या सर्व नागरिकांचा विकास आणि कल्याण हेच विकसित भारताच्या निर्मितीमागचं लक्ष्य असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन। आत्मनिर्भर भारत आणि भविष्यासाठी सज्ज असणाऱ्या संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचा संरक्षण मंत्र्यांचा पुनरुच्चार। सैन्य दल आणि इतर सेवेतल्या 78 अधिकारी आणि जवानांचा विविध शौर्य पुरस्कार गौरव। 9 कीर्तीचक्र, 20 शौर्यचक्र जाहीर। यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार, सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी। आणि उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू, 12 जण जखमी। देशातल्या सर्व नागरिकांचा विकास आणि कल्याण हेच विकसित भारताच्या निर्मितीमागचं लक्ष्य आहे। लोकसहभाग आणि सरकारच्या प्रयत्नांमुळे देशातले सर्व नागरिक सुखी आणि समृद्ध होतील असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला आहे। स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना त्यांनी संबोधित केलं। स्वतंत्र भारताला विकसित भारत बनवण्यासाठीच्या राष्ट्रीय साधनेत स्वतःला समर्पित करण्याचं आवाहन त्यांनी देशातल्या नागरिकांना केलं।
1: स्वाधीनता के शताब्दी वर्ष 2047 तक विकसित भारत के निर्माण के लिए हम आगे बढ़ रहे हैं। अंत्योदय की भावना के साथ हमारा संकल्प है कि विकास के लाभ प्रत्येक व्यक्ति तक पहुंचे। अपनी समृद्ध विरासत और स्वाधीनता संग्राम के आदर्शों को अपनाते हुए हम आधुनिक विकास के मार्ग पर अग्रसर है। वयं राष्ट्रे जागरूयाम, ये वेदवाक्य हमें प्रेरणा देता है कि हम राष्ट्र के लिए सदैव जागरूक रहे।
0: आपलं संविधान लोकांच्या भागीदारीवर आधारित आहे, त्याचप्रमाणे देशातली विविध राष्ट्रीय अभियानं जनभागीदारीच्या तत्वावर चालवली जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं।
1: प्रतिष्ठा और अवसर की समानता तथा व्यक्ति की गरिमा हमारे संविधान के प्रमुख आदर्श है। आज साधारण पृष्ठभूमि के लोग अनेक क्षेत्रों में असाधारण योगदान दे रहे हैं। इससे मेरा ये विश्वास दृढ़ होता है कि आज के भारत में हर व्यक्ति बड़े सपने देख भी सकता है और उन्हें पूरी भी कर सकता है।
0: जगात अनेक ठिकाणी युद्ध आणि अस्थिरता असताना देशाच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धिदर प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक असल्याचं राष्ट्रपती या भाषणात म्हणाल्या।
1: आर्थिक अनुमानों के अनुसार भारत के विकास दर विश्व के औसत विकास दर की तुलना में दोगुनी से अधिक रहेगी। आत्मनिर्भर भारत अभियान से हमारी आर्थिक प्रगति और राष्ट्रीय सुरक्षा का आधार मजबूत हुआ है।
0: यावेळी त्यांनी देशातली विविध विकासकामं, पायाभूत सुविधा क्षेत्रातल्या प्रगतीचा, महिला, युवा, उद्योजक आणि खेळांमधल्या देशाच्या कामगिरीचा आढावा घेतला। तसंच महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या कार्याला उजाळा दिला। देशाच्या परराष्ट्र धोरणाचंही त्यांनी कौतुक केलं। संयुक्त राष्ट्रांसह विविध आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये विविध देशांच्या

0: योग्य प्रतिनिधित्व असावं या भारताच्या भूमिकेचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. पर्यावरण नैसर्गिक साधनसंपत्तीचं जतन करण्याचं आणि भावी पिढ्यांसाठी त्या उपलब्ध करून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. श्रोतेहो, राष्ट्रपतींच्या या संदेशाचा मराठी अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून केंद्र सरकार आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज असणाऱ्या संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आकाशवाणीवरून संरक्षण दलांना संबोधित करताना ते बोलत होते. भारत आता केवळ आपल्या सुरक्षेच्या गरजा पूर्ण करणारा देश नसून जागतिक संरक्षण उत्पादन केंद्र आणि संरक्षण सामग्रीचा निर्यात म्हणूनही उदयास आला आहे. वर्ष 2014 केवळ 43,000 कोटी रुपये असलेलं देशांतर्गत संरक्षण उत्पादन 2025-26 या आर्थिक वर्षात 2,25,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. राष्ट्रपतींनी आज सेनादल तसंच इतर सेवेतल्या 78 अधिकारी आणि जवानांना विविध शौर्य पुरस्कार जाहीर केले. त्यात 9 कीर्तीचक्र, 20 शौर्यचक्र, 41 सेना पदकं, 3 नौसेना पदकं आणि 5 वायुसेना पदकांचा समावेश आहे. 13 जणांना हे पुरस्कार मरणोत्तर दिले जाणार असून एका व्यक्तीला दुसऱ्यांदा शौर्यचक्र आणि 5 जणांना दुसऱ्यांदा सेना पदक जाहीर झालंय. लेफ्टनंट कर्नल मनओ फ्रान्सिस, मेजर जितेंद्र राठी आणि हवालदार गजेंद्र सिंग यांना कीर्तीचक्र जाहीर झालंय. 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर ते देशाला उद्देशून संबोधन करतील. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: देशाचा 80वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. देशाचा मुख्य कार्यक्रम लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी ध्वजारोहणासाठी कॅप्टन सोनिया सिंग चौहान प्रधानमंत्र्यांना सहाय्य करतील. त्यानंतर 21 तोफांची सलामी दिली जाईल. यावर्षी पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचं गायन होईल. त्यानंतर राष्ट्रगीत गायलं जाईल. भारतीय सैन्य दलातले जवान, माय भारतचे स्वयंसेवक यांसह मुली मिळून 2,500 जण यावेळी उपस्थित असतील. याशिवाय प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, मुद्रा योजना, पीएम स्वनिधी योजनेचे लाभार्थी, भारत टॅक्सीचे चालक असे 5,000 विशेष पाहुणे यासाठी विशेष निमंत्रित आहेत. संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात स्वागत समारंभाचं आयोजन करणार आहेत. यासाठीच्या निमंत्रण पत्रिकेत वारली चित्रकलेचा समावेश आहे. या समारंभात लावणी नृत्य, सोंगी मुखवटे सादर केले जाणार आहेत. याशिवाय गोंधळ, जागरण, वाघ्या मुरळी परंपरेतले लोककलाकार यात सहभागी होणार आहेत. या पाहुण्यांसाठी आयोजित मेजवानीच्या टेबलावर खण ठेवला जाणार आहे, तर खाद्यपदार्थांमध्ये वडापाव, पातोळे यांचा समावेश आहे.
0: श्रोतेहो, लाल किल्ल्यावरून होणाऱ्या या समारंभाचं थेट प्रक्षेपण 7:00 आपल्याला आकाशवाणीवरून ऐकता येईल. त्यामुळं सकाळच्या प्रादेशिक बातम्या 6:40 प्रसारित होतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 2011 झालेल्या जनगणनेच्या वेळी केवळ अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध होता. गेल्या वेळच्या जनगणनेत 29 प्रश्न नागरिकांना विचारले गेले होते. यावेळी ही संख्या 40 झाली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात पिपलकोटी इथं टिहरी जलविद्युत परियोजना प्रकल्पाच्या निर्माणाधीन बोगद्यात काल संध्याकाळी भूस्खलन आणि पाण्याची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण बेपत्ता आहेत. या दुर्घटनेत 12 जण जखमी झाले होते. दुर्घटना घडली तेव्हा या बोगद्यात 22 कामगार होते. त्यातील 19 जणांना बाहेर काढण्यात आलं, मात्र त्यातील 7 जणांचा मृत्यू झाला. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गत

अन्नधान्य वितरणाच्या ऐवजी ठराविक रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्याच्या उपक्रमाला आजपासून चंदीगड आणि दादरा नगर हवेलीमध्ये सुरुवात झाली. सीबीडीसी अर्थात सेंट्रल बँक डिजिटल करन्सीच्या माध्यमातून ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या रकमेचा वापर विविध किराणा दुकानातून धान्य खरेदीसाठी करता येणार आहे. अंमली पदार्थ तस्करीतला फरार सूत्रधार वीरेंद्र सिंग बसोया याला संयुक्त अरब अमिरातीमधून ताब्यात घेऊन भारतामध्ये परत आणलं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या सर्व नागरिकांचा विकास आणि कल्याण हेच विकसित भारताच्या निर्मितीमागचं लक्ष असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. आत्मनिर्भर भारत आणि भविष्यासाठी सज्ज असणाऱ्या संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचा संरक्षण मंत्र्यांचा पुनरुच्चार. सैन्यदल आणि इतर सेवेतल्या 78 अधिकारी आणि जवानांचा विविध शौर्य पुरस्कार गौरव. 9 कीर्तीचक्र 20 शौर्यचक्र जाहीर. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार. सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. आणि उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू 12 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: 107.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा वंदन कार्यक्रम घेऊन आपल्यासोबत मी रश्मी वारंग अच्छा या आपल्या विशेष दिनी अर्थातच आपण सगळेच जाणतो आज भारताचा 80वा स्वातंत्र्य दिवस. या स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देत सुरुवात करूया आजच्या आपल्या या कार्यक्रमाला ज्याचं नाव आहे वंदन. आपण सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.
1: स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची, असं म्हणून श्रीरामाने अत्यंत आनंदाने निष्कलंक म्हणून पतिव्रता म्हणून जानकीचा परत स्वीकार केला. सर्व सैन्यामध्ये आनंदी आनंद पसरला. रामाने विभीषणाला आज्ञा केली, लंकाधिपते निरपेक्षपणानं आणि सुखानं लंकेच्या साम्राज्याचा उपभोग घे. आता रामांचं कार्य पूर्ण झालंय. भरतभेटीची त्यांना ओढ लागली आहे. विभीषणानं पुष्पक विमान तयार केलं. विमानामध्ये बसण्यापूर्वी रामाने न्यायासाठी आणि सत्यासाठी लढणाऱ्या आपल्या साऱ्या सहकाऱ्यांचा निरोप घेतला. त्यांना अयोध्येचं निमंत्रण केलं. श्रीराम सीतामाई आणि लक्ष्मण विमानामध्ये बसले. विमानाने उड्डाण केलं आणि अयोध्येच्या मार्गावरती असताना एके दिवशी ते विमान श्री भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये उतरलं. याच दिवशी रामांच्या वनवासाची 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. आपण येत असल्याची वार्ता हनुमंता कर्वी अयोध्येला कळवण्याची व्यवस्था त्यांनी अगोदरच केलेली आहे. राम येत आहेत, सीतामाई येत आहे, लक्ष्मण येतो आहे, या वार्तेनं सारी अयोध्या आनंदाने अक्षरशः नाचते आहे. शत्रुघ्नानं सर्व अयोध्या शृंगारली आहे. भरत डोळ्यामध्ये प्राण साठवून रामांची वाट पाहतो आहे. भरद्वाजांच्या आश्रमामधून रामांच्या विमानाने उड्डाण केलं. ते अयोध्येच्या परिसरामध्ये येऊन उतरलं. राम विमानामधून बाहेर आले आणि साऱ्या अयोध्यावासियांनी सीतावर रामचंद्र की जय असा आनंद गजर केला. भरताने रामांच्या सुपूजित पादुका त्यांच्या चरणी घातल्या. आनंदाश्रूंनी भरलेल्या नेत्रांनी तो रामाला म्हणतोय की रामा, तुझं म्हणून सांभाळलेलं तुझं हे राज्य, तुझं हे सिंहासन आता तू परत घे. श्री रामाने भरताला आलिंगन दिलं. सर्व मातांना उभयता रामसीताने प्रणाम केले. त्या भेटीचा आनंद केवळ अवर्णनीय होता. असंख्य नेत्र श्री रामांना ओवाळू लागले. असंख्य कंठ त्यांचा जय जयकार करू लागले.

हा, त्रिवार जय जयकार करत आपण वंदन कार्यक्रमात पुढे वळणार आहोत. आपली एक मालिका, ज्या मालिकेमध्ये आपण वेगवेगळ्या भारतातल्या नद्यांबद्दल जाणून घेत असतो, आणि आज ज्या नदीबद्दल मी सांगणार आहे ती नदी म्हणजे गोमती नदी. पुराणांनुसार असं मानलं जातं की ही नदी म्हणजे ब्रह्मर्षी वसिष्ठ यांची कन्या, आणि भगवद्गीतेनुसार ही भारतातल्या पवित्र नद्यांपैकी एक आहे, आणि मोक्षप्राप्तीचे जे अनेक मार्ग आहेत त्याच्यामध्ये या नदीचा उल्लेख झालेला दिसून येतो. बरं, या नदीच्या संदर्भामध्ये अनेक कथा सांगितल्या जातात की रावणाचा वध झाल्यानंतर भगवान श्रीरामांना आपल्या ब्रह्महत्येचं पाप, तर ते त्यांना धुण्याचं त्यांची मनेच्छा होती, त्यांची इच्छा होती, आणि त्यामुळे मग त्यांनी आपले गुरु वसिष्ठ, महर्षी वसिष्ठ यांच्या आदेशानुसार याच पावन नदीमध्ये स्नान केलं होतं, आणि आपलं धनुष्यसुद्धा त्यांनी इथंच धुतलं होतं, असं एक अशी एक संदर्भ असा एक तिथे मिळताना दिसतो आपल्याला. आणि ही जी नदी आहे, ही नदी वेगवेगळ्या ठिकाणातनं वाहत जाते, तर एका ठिकाणी म्हणजे एक विशिष्ट असा भाग आहे सुलतानपूर जिल्ह्यातला, तर तिथे तिला धोपाप या नावानेच ती ओळखली जाते. म्हणजे जे मी आत्ता आपल्याला सांगितलं की तिचा आणि ह्या सगळ्या मोक्षप्राप्तीचा असलेला संदर्भ त्या नावातनंच प्रतीत होतो. आणि ह्या नदीला म्हणजे असं म्हटलं जातं की ही नदी ही गंगेच्या आधीची नदी आहे, गंगेच्या आधीपासून तिचं अस्तित्व आहे, आणि त्यामुळे तिला आदिगंगा या नावाने सुद्धा या गोमती नदीला ओळखलं जातं. पूर्वीच्या काळामध्ये अवध संपूर्ण जो प्रांत होता, तर गोमती नदीच्या तीरावर ह्या संपूर्ण कथांचं वर्णन तर केलं जायचंच, आणि एक विशिष्ट अशा पद्धतीचं वचन प्रसिद्ध होतं, ग्रहणे काशी मकरे प्रयाग चैत्र नवमी अयोध्या दशहरा धोपाप. दशहरा दसरा, तर त्या दसऱ्याला धोपाप नदी म्हणजे ग्रहणामध्ये काशीच्या नदीमध्ये जावं, स्नान करावं. मकर जेव्हा असेल संक्रांत, तेव्हा प्रयाग म्हणजे प्रयागराजमध्ये जाऊन स्नान करावं. चैत्र नवमीला अयोध्या शरयू नदीमध्ये स्नान करावं, आणि दशहरा दसऱ्याला कुठल्या नदीत आपण जावं, तर धोपाप. धोपाप म्हणजेच ही गोमती नदी. तर त्याच्यामुळे ह्या नदीच्या संदर्भामध्ये असलेल्या ह्या पौराणिक संदर्भांकडे आपण पाहिलं, आणि तिचा उल्लेख ज्या ज्या प्रकारे आपल्याला झालेला दिसून येतो, ज्या पद्धतीने या नदीबद्दलच्या या कथा सांगितलेल्या जातात, तर त्या पाहता पुन्हा एकदा की ही नदी किती प्राचीन आहे, किती अलौकिक आहे, याचा आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही. उत्तर भारतामधल्या महत्त्वाच्या सगळ्या नद्यांमध्ये पिलीभीत जिल्हा जो आहे, गोमत ताल, तर तिथे तिचा उगम होतो, अशी ही गोमती नदी, जिच्याबद्दल आपण जाणून घेतलं वंदन कार्यक्रमामध्ये. आपण हा कार्यक्रम ऐकत आहात 107.1 MHz वर, आणि अर्थातच न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा.

जयवंत कुलकर्णी यांचा स्वर एफ एम रेनबोवर 107.1 मेगाहर्ट्सवर. मंडळी, आपण अजून एक नवीन मालिका सुरू केली आहे, ज्या मालिकेमध्ये आपण वेगवेगळे घाट आपल्या देशातले दशाश्वमेध घाटाबद्दल मागच्या कार्यक्रमात आपण जाणून घेतलं होतं. या घाटांची माहिती आपण करून घेत असतो.

ना आज ज्या घाटाबद्दल मी आपल्याला सांगणार आहे, उत्तराखंडमधल्या हरिद्वार इथल्या अत्यंत प्रसिद्ध आणि पवित्र अशा ह्या घाटाबद्दल. या घाटाचं नाव आहे हरी की पौडी. हरिद्वार अत्यंत महत्त्वाचं असं पवित्र शहर आणि तिथंच हर की पौडी हे ठिकाण दिसून येतं, जिथं गंगा नदी हिमालयाला सोडून ज्या ठिकाणी मैदानी प्रदेशात प्रवेश करते असं मानलं जातं की भगवान विष्णू आणि भगवान शिव यांनी या ठिकाणाला भेट दिली होती. इथं एक दगडी भिंत आहे अतिशय जुनी आणि त्याच्यावर पावलांचे जे ठसे उमटलेले आहेत तर ते याचंच प्रतीक मानलं जातं. आणि हर की पौडीमध्ये दर 12 वर्षांनी कुंभमेळा त्याचं आयोजनसुद्धा होत असतं आणि त्यामुळे हा जो घाट आहे हा अत्यंत गजबजलेला आणि अत्यंत नामांकित असा घाट. आणि इथं वैशिष्ट्य काय आहे, इथेसुद्धा गंगा आरती होते आणि नदीला प्रार्थना करत असताना दिव्या अर्पण करण्याचा जो विधी आहे, दिवे अर्पण करण्याचा, तो दैनंदिन विधी इथं संपन्न होत असतो. त्यामुळे हर की पौडी हा अत्यंत सुप्रसिद्ध घाट, त्याच्याबद्दल आपण जाणून घेतलं. यानंतर मोहनबुवा रामदासी आणि अजय यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकूया.